0: अहो ऐकलत का? हो आमचा रेडिओ पुणेरी, हो आमचा रेडिओ पुणेरी,
1: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो, खुशियां बांटो।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलतं.
1: अश्विनी ये ना,
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रक्षा कवच मिळवा हो।
1: नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा। पीक

काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शो साठी खूप साऱ्या रचना आलेल्या आहेत, त्यामुळे आपण या ज्या सर्व रचना आहेत त्या दोन शो मध्ये किंवा तीन शो मध्ये आपण या विषयावरच्या रचना सादर करणार आहोत। तर सिरियलने ज्या रचना अगोदर आलेल्या आहेत त्या रचना आपण आजच्या शो मध्ये घेतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येत। पाऊस आला की दोघांचा स्वार्थ, मला चिंब चिंब त्यामध्ये भिजता येत, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, तो बेधुंद होऊन तुला भिजवत राहतो, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येत, नि तुलाही थेंबांच्या नक्षीने सजता येत। तर ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या चारोळीकडे वळतोय। वेदिका गोसावी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला। वा, तू मी आणि पाऊस, त्यात आठवणींचा सुगंध दाटला, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, प्रत्येक सरीसोबत पुन्हा, तुझा स्पर्श मनात साचला, तुझा स्पर्श मनात साचला। तर पाऊस, तू आणि मी, त्यामध्ये आठवणींचा सुगंध। तर या आठवणीच्या सुगंधाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ शोभा वसंत आव्हाड मॅडम लिहितायत दोडी बुद्रुक तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की इंद्रधनुचे रंग घेऊन घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, तू मी आणि हा पाऊस सुखाची सुंदर शिदोरी, सुंदर शिदोरी। तर इंद्रधनुचे रंग घेऊ स्वप्नांना देऊ भरारी, तू मी आणि पाऊस म्हणजे जणू काही सुखाची सुंदर अशी ही शिदोरी आहे। तर अप्रतिम शब्दांकन या सुद्धा चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये आरती मेत्रे मॅडम यांनी कर्कम येथून लिहिले। आरती मेत्रे मॅडम लिहिताय कर्कम येथून की तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, तू मी आणि पाऊस भिजल्यानंतर पावसात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मिळण्याची लागते चाहूल पाहते मलाच आरशात, मलाच आरशात। तर पाऊस ज्यामध्ये भिजल्यानंतर मिळण्याची चाहूल लागते, असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सह्याद्री कन्या या नावाने मॅडम लिहितात शीतल शिवराज मालुसरे मॅडमनी महाड रायगड येथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, आपण पावसात भिजताना सुटत नाही मातीची सय, भावनांचा वर्षाव होताना, भावनांचा वर्षाव होताना, बिघडत नाही प्रेमाची लय, बिघडत नाही प्रेमाची लय। तर भावनांचा वर्षाव आणि पावसातलं भिजणं याला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये श्री मंगेश गंगाधर सावंत सरांनी पूस तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। सर लिहितायत की या निसर्गाच्या सानिध्यात तू मी, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, या निसर्गाच्या सानिध्यात तू मी आणि सोबतीला पाऊस असावा, पावसाच्या प्रत्येक थेंबात सखे तुझाच चेहरा मला दिसावा, तुझाच चेहरा मला दिसावा। वा, तर तू मी आणि पाऊस आणि त्या पावसाच्या थेंबामध्ये, प्रत्येक थेंबामध्ये तुझा चेहरा दिसावा। तर आपल्या सखीप्रती खूप अप्रतिम सुंदर असे भाव सरांच्या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय। मॅडमने लिहिलंय की गच्च भरून, गच्च आभाळ भरून यावं, गच्च आभाळ भरून यावं, तू मी आणि रिमझिम पाऊस, गच्च आभाळ भरून यावं, तू मी आणि रिमझिम पाऊस, मनसोक्त चिंबचिंब भिजावं, पूर्ण व्हावी मनाची हौस, पूर्ण व्हावी मनाची हौस। तर आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पावसामध्ये भिजणं आणि जेव्हा आभाळ भरून येतं, जेव्हा पाऊस येतो आणि त्यामध्ये दोघांचं भिजणं होतं, तो एक अतिशय आठवणीतला सुंदर असा क्षण असतो, नाही का? आणि त्या अनुषंगाने

पुढच्या चारोळीमध्ये अपर्णा राजेश परदेशी मॅडम यांनी नाशिक इथून लिहिले. मॅडम लिहिताय बरसत आहेत कविता या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. बरसत आहेत कविता तुझ्या आठवणीत आणि लोक म्हणताय ढगफुटी झाली. आभाळासोबत रित होतय माझही मन. आभाळासोबत रित होतय माझही मन. निदान त्याला तरी माझी दया आली. निदान त्याला तरी माझी दया आली. वा तर खूप सुंदर असे भाव या सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये चौ शिल्पा बळीराम चिद्रावार मॅडम यांनी बडोदा गुजरात इथून लिहिलंय स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. स्वच्छंद बरसणारा तो पाऊस आणि त्याच्यासोबत तुझी साथ. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. शांत होऊन जाई तुझ्या माझ्या मिलनाची आस. मिलनाची आस. तर अप्रतिम सुंदर भाव पावसाबद्दलचे आणि त्याच्याबद्दलचे सुद्धा या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये चौ सरोज सुरेश गाजरे मॅडम यांनी महिंदर इथून लिहिले की एका छत्रीत तू आणि मी. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे. एका छत्रीत तू आणि मी खेटून चालता हास्य फवारे. खट्याळ पाऊस भिजवी अंग. खट्याळ पाऊस भिजवी अंग. गहिरे प्रीत गंधित धुमारे. गहिरे प्रीत गंधित धुमारे. वा तर खट्याळ पाऊस जो अंग अंग भिजवतोय आणि प्रीत गंधित गहिरे असे धुमारे या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि श्रोते हो पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रिया दिलीप बदकी मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की न सांगता खूप काही बोलून जातो. सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो. वा खूप काही न सांगता खूप काही बोलून जातो. सुक्या मनावर आनंदाचे तुषार उडवतो. तू मी आणि पाऊस सोबतीला असले की. तू मी आणि पाऊस सोबतीला असले की. सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. सुकलेला संसार ही पुन्हा एकदा भरून येतो. तर अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की सुख्या मनावर आनंदाचे तुषार उडवणारा हा पाऊस. आणि पुढच्या चारोळीमध्ये सोनाली सुपेडणेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी. आज भिजुनी घेऊया सजना या पावसाच्या सरींनी. शब्द नको आता कुठले. शब्द नको आता कुठले. मनास बोलू दे नजरेनी. मनास बोलू दे नजरेनी. वा तर शब्दाविना मनाचा संवाद त्या पावसात त्या पावसाच्या सरींनी भिजून खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ नंदा गायकवाड मॅडम यांनी गिरिजा या नावाने पुणे चिंचवड इथून लिहिले. मॅडम लिहितायत तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा. तू मी आणि पाऊस जोडतो विरहात ही मनाच्या तारा. तन मन भिजते ओढीने तुझ्या जेव्हा कोसळती पाऊस धारा. जेव्हा कोसळती पाऊस धारा. आणि खरंय की विरहामध्ये सुद्धा मनाच्या तारा जोडणारा हा पाऊस मॅडमच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये श्री प्रमोद सावरकर सरांनी प्रवासी या नावाने लिहिले. बोरगाव रेमन तालुका सौसर जिल्हा पांडुर्णा मध्य प्रदेश येथून. आणि सर लिहितायत की पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता. प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. वा पाऊस फक्त पाणी नव्हता तुझ्या स्पर्शाचा भास होता. प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला. आठवणींच्या ओल्या वाटेवर काळही थपकून राहिला. तू मी आणि पाऊस हाच प्रेमाचा सुवास होता. हाच प्रेमाचा सुवास होता. वाह वाह तर प्रत्येक थेंबात दडलेला एक न बोललेला श्वास होता. आणि पाऊस फक्त पाणी नाही तर तुझ्या स्पर्शाचा भास होता. तर पाऊस म्हणजे तिच्या स्पर्शाचा भास. पाऊस म्हणजे प्रत्येक थेंबात न बोललेला श्वास. प्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये शोभा वेले मॅडम यांनी आर्यनगर

कुडाळ सातारा इथून लिहिलंय. मॅडमने लिहिलंय की पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील. पाऊस थांबेल ऋतू बदलतील काळही पुढे सरकत राहील पण तू मी आणि त्या पावसाची आठवण. पण तू मी आणि त्या पावसाची आठवण माझ्या हृदयात कायम बरसत राहील. माझ्या हृदयात कायम बरसत राहील. वा, तर त्या पावसाची आठवण कायम हृदयात बरसत राहील. तर हृदयातला बरसणारा पाऊस मॅडमच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या रचनेमध्ये सुरेश अनंत तारेसर लिहितायत छत्रपती संभाजीनगर येथून. सुरेश अनंत तारेसरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं. पावसाच्या प्रत्येक थेंबात तुझंच प्रतिबिंब दिसत राहिलं. माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं. वा, माझं मन नकळत तुझ्या आठवणीत भिजत राहिलं. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता. हातात हात नव्हता तरी सोबत असल्याचा भास होता. कारण तू मी आणि पाऊस एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. एवढंच आयुष्यभर पुरेसं होतं. तर खूप अप्रतिम सुंदर असे आठवणींचे भाव, पावसासोबतच्या आठवणींचे भाव सरांच्या या चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात. म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीमध्ये सौ कल्पना चांदमलजी बंब जैन मॅडम लिहित आहेत चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तू मी आणि पाऊस छत्री गेली उडून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. तुझे रूप सौंदर्य उजळले पावसात भिजून. वा, तर खूप अप्रतिम पावसाबद्दलचे भाव आणि पावसामुळे जे तिचं सौंदर्य आहे ते पावसात भिजल्यामुळं उजळले असे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये स्वप्न झुला या नावाने त्रिंबक शेनितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय. सर लिहितायत की तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. तू मी आणि पाऊस त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. ढगांचा गडगडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. वा, त्यात अंगाला झोंबणारा मस्त गार वारा. ढगांचा कडकडाट आणि अंगावर पडणाऱ्या जोरदार गारा. हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा. हातात हात घेऊन बघत उभे कोसळणाऱ्या धारा. तू मी आणि पाऊस. वा, खरंच ही एक सुंदर असा रोमॅन्टिक क्षण सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये मोसमी वारे या शीर्षकाखाली निसर्गकवी या नावाने श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया इथून लिहिलंय. सर लिहितायत की कसा निर्माण झाला पाणी पाण्यामुळे जीव जगे सारे. कसा निर्माण झाला पाणी पाण्यामुळे जीव जगे सारे. प्राणी पक्षी जीव जगण्यास वृक्ष बोलवी मोसमी वारे. वृक्ष बोलवी मोसमी वारे. आणि आपल्याला माहित आहे की मोसमी वाऱ्यामुळे पाऊस येतो. पावसामुळे सारे जीव जगतात. खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय. सर लिहितायत तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध. तू मी आणि पाऊस ओल्या मातीचा दरवळतो गंध. तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तुझ्या माझ्या प्रीतीचे तुझ्या आणि माझ्या प्रीतीचे जुळले अनोखे बंध. तर ओल्या मातीचा गंध दरवळल्यानंतर तुझ्या माझ्या प्रीतीचे अनोखे असे बंध जुळलेले आहेत. हे भाव सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया. कमलाकर दिवाकर सर लिहित आहेत पुणे इथून. सरांनी लिहिलंय की भिजले सर्वांग तुझे बघ पावसाने. चिकटली वस्त्रे अंगावरच पाण्याने. खुलून दिसे सौष्ठव तुझे ओल्याने. नहालीस आज आगळ्या सौंदर्याने. पाहतच राहिलो मी तुझला वारंवार. वाटे पिऊन घ्यावे सौंदर्य डोळाभर. ओलेतीच दिसते तू स्वरूप सुंदर. भासे मज शिल्पकाराचा आयुष्कार. शिल्पकाराचा आयुष्कार. वा, तर शिल्पकाराचा आयुष्कार जणू तो आहे त्या पावसात भिजल्यानंतर असे भाव सरांच्या या सुंदर

चारोळी मध्ये होते आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणे आवाज 107.8 FM ऐकत आहात. तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरचे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, हा खेळ शब्दांचा या शो मध्ये. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: हकीकत के फासले को कम करते हैं, नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं। सुनते रहिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलेली आहे की ती मी नी पाऊस यांचे आहे एक गुज। ती मी आणि पाऊस यांचे आहे एक गुज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज, आमचा वाद मिटेपर्यंत तो सोबत करतो रोज। तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या चारोळीनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे विक्रम राजवर्धन सरांनी गगन बावडा कोल्हापूर येथून। सर लिहितायत की तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू असताना नको यावा पाऊस, तूच असावीस चिंब होण्यासाठी। तू नसताना खूप बरसावा पाऊस, तू नसताना खूप बरसावा पाऊस, आतला पाऊस लपवण्यासाठी, आतला पाऊस लपवण्यासाठी। वा, तर तू नसताना पाऊस बरसला पाहिजे, कारण आतला पाऊस त्यामुळं लपवता येईल। खूप अप्रतिम धैर्य असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिबा पाटील सरांनी किटवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय, आणि सर लिहितायत तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, तू मी आणि पाऊस कधी काळवेळ मानत नसतो, प्रेमाच्या रिमझिम सरीत अंतकरणी भिजत राहतो, अंतकरणी भिजत राहतो। वा, तर प्रेमाच्या रिमझिम सरींमध्ये अंतकरणामधला पाऊस सरांनी शब्दबद्ध केलेला होता। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये नवसाहित्यिक या नावाने सर लिहितात श्री श्रीकांत मशीरभाते सरांनी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलंय। सर लिहितायत की तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, तू मी आणि पाऊस तिघे जमलो एकांती, एकमेका मिठीत घेऊ सभोवती सृष्टिकांती, सभोवती सृष्टिकांती। वा, तर जेव्हा आपण तिघ असू तेव्हा एकमेकांना मिठीत घेऊया, तर खूप सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो। यासोबतच पुढच्या चारोळीकडे वळूया, आणि ज्यामध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजाई नगर सातारा येथून। मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण। तू मी आणि पाऊस एक संस्मरणीय आठवण, सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक साठवण, आल्हाददायक साठवण। अगदी मोजक्या शब्दामध्ये तू मी आणि पाऊस या तीन शब्दांना, या तीन प्रसंगांना आणि या तीन शब्दांमधल्या भावभावनांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं की सहजीवनाच्या अध्यायातील एक आल्हाददायक अशी साठवण आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, उभा होतो पावसात तेव्हा तू मला दिसली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली, थोडी लाजरी हसरी मला अप्सरा भासली।

Wah, Dermi pausa tuh Pak Hutu. Tinggal name kita malah dislist. Ani tu lazri hoti, tu hasri hoti. Ani jono apsara celasli. Khub apratim bhav hote. Ani purcha caroli madhe. Sau Archana Rahul Devkar netke madam lihat ayat Ahilya Nagar itu. Sau Archana Rahul Devkar netke madam ini Ahilya Nagar itu lihle. Ajehi atau to, shanto mala premasa. आजही आठवतो क्षणतो मला प्रेमाचा हाती हात घेऊनी तू मी आणि ऋतू होता पावसाचा हाती हात घेऊनी तू मी आणि ऋतू होता पावसाचा वाह तर तो प्रेमाचा क्षण ज्यामध्ये हाती हात होता आणि पावसाचा ऋतू होता सोबत तू आणि मी होतो सुंदर असे शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये जगन्नाथ रंगनाथ जाधव सर लिहितायत एसगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले तू मी आणि पाऊस शब्द सारे भिजले नजरेतल्या प्रेमाचे गुपित अलगद उरलेले हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे क्या बात आहे हातात तुझा हात थेंबांचे झाले गाणे ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणी ओल्या त्या वाटेवर फुलले प्रेम दिवाणी अप्रतिम सुंदर शब्दांकन पावसाबद्दल तू मी आणि पाऊस असल्यानंतर सारे शब्द भिजून गेले सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते पुढच्या चारोळीमध्ये सौ सुनंदा दत्तात्रेय पूर्णपात्रे मॅडम यांनी पुणेतून लिहिले मॅडम लिहितायत सजा या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की तू आणि मी पावसासाठी आतूर हाक ऐकली वरुण राजा एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा तू आणि मी पावसासाठी आतूर हाक ऐकली वरुण राजा एवढा परसला धुवाधार दिली पशु पक्षी मानव सजा तर पावसाला आळवणी केल्यानंतर तो आला पण एवढा बरसला की जणू पशु पक्षी मानवाला सजाच दिली तर सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं पुढच्या चारोळीमध्ये हर्षा भुरे मॅडम लिहितायत भंडारा येथून मॅडमनी लिहिलंय चिंब होऊ रिमझिम पावसात या शीर्षकाखाली की चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजुळ गोड गाणी चिंब होऊ रिमझिम पावसात गाऊ प्रीतीची मंजुळ गोड गाणी काळजात उठतो मोर पिसारा काळजात उठतो मोर पिसारा बेधुंद नाचू जोडीने राजा राणी बेधुंद नाचू जोडीने राजा राणी वाह तर पावसामध्ये चिंब होऊन जाऊया आणि प्रीतीची मंजूळ गोड गाणी गाऊया असे भाव या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले प्रीत सरी या शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण तू मी आणि पाऊस एका छत्रीत दोघ आपण धुंद बेधुंद मृदगंधातून वा धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरी प्रीत सरींचे शिंपण अंतरी प्रीत सरींचे शिंपण वा तर धुंद बेधुंद मृदगंधातून अंतरामध्ये प्रीत सरींचं शिंपण झालेलं आहे असं या अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलेलं होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये सचिन कमल गणपतराव मुळे सरांनी परभणी येथून लिहिलंय सर लिहितायत की गडगडले आकाश तू मी आणि पाऊस सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली गडगडले आकाश तू मी आणि पाऊस सर प्रत्येक आठवणींना स्पर्शून गेली हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली हातात तुझा हात अन वेळ थांबून राहिली प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली प्रेमाची ऋतूच जणू अलगत फुलून आली जेव्हा तुझा हातामध्ये हात आला तेव्हा जणू काही वेळ थांबून राहिली प्रत्येक सर ही आठवणींना स्पर्शून गेली तर आठवणींना स्पर्शून जाणारी ती पावसाची सर सरांनी शब्दबद्ध केलेली होती पुढच्या चारोळीमध्ये सौ कविता पाचंग्रे मॅडम लिहितायत शिरूर जिल्हा पुणे इथून मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा तू मी आणि पावसाची रिमझिम जणू शोधत होती किनारा सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा सखे वाळवंटातल्या होडीला जणू ढकलत होता वारा जणू ढकलत होता वारा वाह तर ते दोघे पावसाची रिमझिम

आणि किनाऱ्याचा शोध. त्यासोबतच असं वाटत होतं की वाळवंटातल्या त्या होडीला वारा ढकलत होता. अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. सुलभा सत्तूरवार मॅडम लिहित आहेत पुणेतून. मॅडमनी लिहिलंय, तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. तू नि मी जाऊ वारीला बोलावतो तो श्रीहरी. पाऊस हा धुवाधार अविरत बरसती सरी. अविरत बरसती सरी तर धुवाधार पावसातल्या अविरत बरसणाऱ्या सरी आणि हरी श्रीहरीचं बोलवणं. वारीला जाऊया. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. मेघा अरबुज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलंय. मॅडम लिहितायत, तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. तू मी अन पाऊस समीकरण जुळलेले असते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकांतात फसते. त्याच्या बेधुंद बरसण्याने वेडे मन एकमेकांत फसते. आणि खरंय की पाऊस आला की वेडे मन एकमेकांमध्ये फसून जाते. कारण त्यांच्या तिघांचं समीकरण जुळलेलं असतं. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय. सर लिहितायत की हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. हवे सोबतीला तू मी आणि पाऊस अंग अंग भिजून तू ओली चिंब व्हावीस. असावा हात तुझा माझ्या हातात. असावा हात तुझा माझ्या हातात. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. आणि प्रेमगीत म्हणत मला आठवावीस. वा, तुझा हात माझ्या हाती आता. असावा तू प्रेम गीत म्हणत मलाच आठवावीस. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. मॅडमने लिहिलंय, तन्मय ओले चिंब आपण या ओल्या राणी. ओले चिंब आपण या ओल्या राणी. झरझर पाऊस धारा अधिक बिलकती. अन ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. अन ओठांवर आली प्रीतीची गाणी. राणी बघ हे मयूरही धुंद थिरकती. मयूरही धुंद थिरकती. वा, तर ओठांवर आलेली प्रीतीची गाणी आणि मयुरांचं तिरकणं मॅडमच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं. आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी दक्षिण खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तू आणि पाऊस तुमचा काहीच नेम नाही. तू आणि पाऊस तुमचा काही नेम नाही. कधी रिमझिम पावसाची सर तर कधी मुसळधार बरसशील. हे काहीच सांगता येत नाही. तर कधी मुसळधार बरसशील हे काहीच सांगता येत नाही. वाह, तर पाऊस आणि तो या दोघांची तुलना करताना ते दोघे कधी बरसतील हे सांगता येत नाही. अशी शब्दरचना या चारोळीमध्ये होती. पुढच्या चारोळीमध्ये सुरूच्या वनात या शीर्षकाखाली श्री गणेश गजानन केने सरांनी मुक्काम गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय. सर लिहिताय की चल सखे जाऊ सुरूच्या बनात. चल सखे जाऊ सुरूच्या बनात. सुरू झालाय रिमझिम पाऊस. वा, मनसोक्त भिजून लुटू आनंद तिथे. असू फक्त तू मी आणि पाऊस. असू फक्त तू मी आणि पाऊस. तर सुरूच्या बनात जाऊया आणि त्या ठिकाणी रिमझिम पावसामध्ये भिजूया. असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये. आणि पुढच्या चारोळीमध्ये सौमनिषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले. सौमनिषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला. जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढवला. हिरव्या गार पानांवर पाऊस बरसला. जणू मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबांनी साज चढविला. दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस. दाटलेल्या मेघांनी पावसाच्या रूपाने पुरवली आसमंताची हौस. ओले त्या क्षणांचे जणू साक्षी आपण. ओले त्या क्षणांचे जणू साक्षी आपण. तू मी आणि पाऊस. तू मी आणि पाऊस. वा, तर निसर्गाचं मनोहारी रूप जे सजतं जे निखरतं पावसाच्या येण्याने आणि त्याला त्या ओल्या क्षणांची आपण साक्षी आहोत या अनुषंगानाची मॅडमची ही अप्रतिम शब्दांकन असलेली सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी प्रियंका जगझाप मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले.

की रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया, रिमझिम पडणाऱ्या या पावसात मनसोक्त दोघेही भिजूया, तू आणि मी एकत्र येऊन सखे आयुष्य आपले जगूया, आयुष्य आपले जगूया। वाह, त्या दोघे मिळून भिजू आणि दोघे मिळून एकत्र आपले आयुष्य जगू या रिमझिम पावसात, सुंदर असं शब्दांकन होतं पुढच्या चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। वचन शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, बरसणाऱ्या पावसामध्ये धरला तू माझा हात, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, दिले एक वचन मला देण्याची आयुष्यभर साथ, आयुष्यभर साथ। वा, तर पावसामध्ये हात धरला आणि पावसामध्ये आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सव्वय जयंती विकास गहुकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, रिमझिम बरसणाऱ्या या पावसात हात तुझा माझ्या हातात असावा, तू मी आणि हा गारवा, तू मी आणि हा गारवा, क्षणतो तिथेच थिजून जावा, क्षणतो तिथेच थिजून जावा, तो क्षण जो संपूच नाही असं वाटावं, तो क्षण त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसातला ज्यामध्ये तुझा हात माझ्या हातामध्ये असावा। खूप अप्रतिम प्रेमभाव, पावसातले प्रेमभाव मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेले होते श्रोते हो। आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद.
2: वेलकम बॅक श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलंय की नभात दाटून येतात मेघ फक्त कोसळण्याचा असतो अवकाश. नभात दाटून येतात मेघ कोसळण्याचा फक्त कोसळण्याचा असतो अवकाश. पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस. पाऊस आला की तू येशील एवढीच असते या मनाला आस, या मनाला आस. तर ही माझी एक चारोळी होती श्रोते हो. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढील रचनांकडे वळतोय. श्रोते हो, आपल्याला आजच्या शो साठी भारतीय कोल्हापूर मंच या समूहातर्फे काही रचना आलेल्या आहेत, त्यांचं सादरीकरण आपण करणार आहोत. आणि या भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आलेल्या रचनांमधील पहिल्या रचनेकडे वळतोय, ज्यामध्ये स्वप्न गाव या शीर्षकाखाली सौ रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे. तू मी आणि पाऊस नाते तसे रोमॅन्टिक हळवे. एका छत्रीत दोघे आपण स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे. स्वरांमध्ये गुंतता जावे स्वप्नांच्या गावे. तर आपलं जे नातं आहे तू मी आणि पावसाचं, तर ते हळवं आणि रोमॅन्टिक असं नातं आहे. आणि स्वप्नांच्या गावामध्ये जाण्यासारखं ते वातावरण असतं. त्या अनुषंगाचे भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये चिंब पाऊसधार या शीर्षकाखाली हिरकणी या नावाने ज्योती सूर्यवंशी मॅडम यांनी ठाणे इथून लिहिलंय. मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा. तो मी आणि पाऊस रिमझिम वाहती धारा. चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा. चिंब पाऊसधार संतत झोंबे थंडगार वारा. थंडगार वारा तर पावसाच्या रिमझिम धारांना आणि वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहितात ठाणे येथून. घट्ट नाते या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते. तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते. प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते. प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते. तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे, त्याच्याबद्दलचे आणि नात्यांबद्दलचे मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. पुढच्या चारोळीमध्ये जन्मभूमी या शीर्षकाखाली विजया रमेश सोनी मॅडम लिहितायत अमेरिका डॅलास येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन. तो मी आणि पाऊस बळीराजाला करू वंदन. काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी मज वाटे चंदन. जन्मभूमी मज वाटे चंदन. क्या बात आहे. तर जन्मभूमी या शीर्षकाखाली अमेरिका येथून पाठवलेली विजया रमेश सोनी मॅडम यांची डॅलास अमेरिका येथून पाठवलेली ही अप्रतिम रचना होती की काळ्या आईच्या कुशीत जन्मभूमी ही चंदनासारखी मज वाटते. अप्रतिम मातृभूमीबद्दलचे भाव व्यक्त करणारी, बळीराजाबद्दलचे भाव व्यक्त करणारी ही रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ रेखा पौडवाल मॅडम यांनी गोवा येथून लिहिले. मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना. तो मी आणि पाऊस एकमेकां वाचून करमेना. पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना. पाऊस नाही आला तर मनाची कळी उमलेना. तर सुंदर असे भाव पावसाबद्दलचे होते. आणि पावसाशिवाय करमत नाही असे अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होते. पुढच्या एका छत्रीचा कोपरा या शीर्षकाखाली माधव लाईदवार सर लिहितायत अंबाजोगाई येथून. सरांनी लिहिलंय रिमझिम धून गातो.

तो जवळ भिजतो, क्या बात आहे. रिमझिम धून गातो तो जवळ भिजतो, एका छत्रीत दोघे नाते हळू फुलतो, नाते हळू फुलतो. तर सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रतिभा प्रशांत पांडे मॅडम यांनी नांदेड येथून लिहिले. मॅडम लिहितायत की तो मी आणि पाऊस शब्द सारे हरवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले, डोळ्यांनीच बोलताना मनामनात साठवले. जेव्हा ते तिघे असतात तेव्हा शब्द हरवून जातात आणि डोळे बोलतात आणि ते मनामध्ये साठवलं जातं. तर अप्रतिम भाव पावसातले मॅडमच्या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये इंदू खरात मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. इंदू खरात मॅडम यांनी कल्याण येथून लिहिले, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, तो मी आणि पाऊस बहरलो थंडगार वाऱ्यात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात, धुवाधार कोसळणाऱ्या पावसात क्षण मोत्याचे आले जीवनात. तर धुवाधार कोसळणाऱ्या पावसांमुळे मोत्याचे जीवनात आलेले क्षण या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेले होते स्वप्न शीर्षकाखाली. पुढच्या चारोळीमध्ये सौ शैलजा देवधर मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मॅडमनी लिहिलंय की स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, स्वप्न पूर्ण फुलण्याचे तो मी आणि पाऊस, गुंतले हात हातात नको कधी दूर जाऊस, नको कधी दूर जाऊस. वा, तर फुलण्याचं स्वप्न आणि हातात गुंतलेले हात, तू मी आणि तो पाऊस, अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौ विना मुळे मॅडम लिहित आहेत की ढग आले दाटून सोबतीला भिजली, ढग आले दाटून सोबतीला भिजली, तू मी आणि पाऊस, किती खुशी सजली, किती खुशी सजली. तर त्या पावसातला तिघे जण असल्यानंतरचा आनंद मॅडमनी या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत बुलढाणा येथून. मॅडमनी लिहिलंय, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे. वा, तर तिघे असे जणू काही एकजीव झालेलो आहोत, रोम रोमी उघडून झालेलो आहोत की थेंब आणि पानाचं जणू काही नातं असतं. तर अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ किरण कविता किरण वालावलकर मॅडम लिहित आहेत दावणगिरी कर्नाटक येथून. आणि मॅडमनी लिहिलंय, किती वेडावतो मनाला तू तो मी आणि पाऊस, किती वेडावतो मनाला तो मी आणि पाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस, गंधाळून श्वास चिंब नको तू रे दूर जाऊस. तर गंधाळलेला चिंब श्वास मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेला होता. पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप राजाराम सोनार सरांनी बदलापूर येथून लिहिले, सर लिहिताय, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी माझा मित्रा आणि छोटी छत्री, पाऊस चालू होता रिमझिम, मी मित्र भिजलो कारण छोटी छत्री. तर पावसातलं भिजणं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि अबोल प्रेम शीर्षकाखाली आरती मुकुंद महेकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून. आरती मुकुंद महेकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भरलेले, तो मी आणि पाऊस एकाच विचाराने भरलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोमरोमात भिनलेले, मुग्ध अबोल प्रेम भावना रोमरोमात भिनलेले, रोमरोमात भिनलेले. वा, तर मुग्ध अबोल प्रेम भावना व्यक्त करणारी आणि तो मी आणि पाऊस जे एकाच विचाराने भरलेले होतो, या अनुषंगाची मॅडमची ही सुंदर अप्रतिम चारोळी. आणि पुढच्या चारोळीमध्ये कुमारी सोनम मंगला महेश सावंत मॅडम लिहित आहेत फोंडा गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, तो मी आणि पाऊस वातावरण असते सुखाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे, फुलले आमच्या नात्याला अंकुर खरोखर प्रेमाचे. तर अमूच्या नात्याला फुललेले अंकुर खरोखर
माझे शब्दबद्ध मॅडमनी केलेले होते की जेव्हा तो मी आणि पाऊस असतो तेव्हा सुखाचं असं वातावरण असतं. अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीमध्ये मनोहर राठोड सरांनी पुसत जिल्हा यवतमाळेतून लिहिलंय. सर लिहितायत की कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हाऊस पर सुखी सुखी मानतो ती मी आणि पाऊस. कोरडे मन इतरांचे भिजवण्याची हाऊस पर सुखी सुख मानतो ती मी आणि पाऊस. आणि खरं आहे की इतरांचं कोरडं मन भिजवण्याची बऱ्याच जणांना हौस असते आणि इतरांच्या सुखामध्ये सुख बरेच जण मानतात कारण त्यांना इतरांना चिंब करणं आवडतं. नाही का खूप सुंदर भाव होते सरांच्या चारोळीमध्ये. पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ कलवले सरलीत लातूर येतो. सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. तो मी आणि पाऊस आम्ही तिघेच नदी काठी. संत नदी खळखळ वाहती तिथंच बांधल्या रेशीम गाठी. क्या बात आहे. तो मी आणि पाऊस आम्ही तिथेच नदी काठी. संत नदी खळखळ वाहती तिथेच बांधल्या रेशीम गाठी. तिथेच बांधल्या रेशीम गाठी अप्रतिम. आणि त्या नदी काठी बांधलेल्या रेशीम गाठी सोबतीला तो भेदुंद वरसणारा पाऊस. खूप अप्रतिम भाव सरांचे या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये मासूम या नावाने माधुरी डिंगणे मंदरे मॅडम लिहित आहेत. मॅडमनी लिहिलंय की पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ. पाऊस पडे धुवाधार प्रेमासाठी तो व्याकुळ. माझे मनी भीमगर्जनात. माझे मनी भीमगर्जनात आठवांचा चाले धुमाकूळ. आठवांचा चाले धुमाकूळ. वा तर धुवाधार बरसणारा पाऊस हा प्रेमासाठी व्याकुळ होता. आणि मनामध्ये जे आहे ते भीम गर्जना करत आठवांचा धुमाकूळ चालू होता. तर एक आतली अवस्था आणि एक बाहेरची अवस्था या दोन्हींना एकत्रितपणे अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली सुशीला हेमचंद्र पिंपरीकर मॅडम यांनी लिहिलंय. पापण्यातल्या धारा या शीर्षकाखाली की तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. तो मी आणि पाऊस भिजलो होतो एकत्र. आता भिजते एकाकी. आता भिजते एकाकी सुरू पापणी धारा सत्र. सुरू पापणी धारा सत्र. तर अतिशय गहिर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं की एक ते भिजणं ज्यावेळी तो सोबत होता आणि एकांतातलं भिजणं ज्यामध्ये पापणी धारांचं सत्र आहे. सुंदर असं शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये झुळूक या शीर्षकाखाली सुरेश भडके सर लिहित आहेत नाशिक येथून. सरांनी लिहिलंय की मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. मंद झुळूक वाऱ्याची आणि सरी पावसाच्या अंगावर झेलते. तो मी आणि पाऊस कसे आनंदाने झेलत डोलते. आनंदाने झेलत डोलते. तर अंगावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यामुळे झालेला आनंद सरांनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये तिलोत्तमा साळवी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिमेतून. मॅडमनी लिहिलंय की रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा. रिमझिम पाऊस धारा ओले चिंब आसमंत सारा. तो आणि मी एका छत्रीत. स्पर्श सुख ते रोमांचित. स्पर्श सुख ते रोमांचित. तर ओला चिंब झालेला तो आसमंत. रिमझिम पाऊस धारा एकच छत्री आणि तो रोमांचित स्पर्श. याला मॅडमनी अप्रतिमरित्या सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये सागर प्रमिला सुरेश ब्राह्मणे मॅडम लिहित आहेत भोपाळ येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर. तो सांगतो ढगांची गोष्ट मी सांगतो मनाची. क्या बात. क्या बात. वा की तो मी आणि पाऊस गप्पा मारतोय रातभर. तो सांगतो ढगांची गोष्ट मी सांगतो मनाची. तर पावसाशी मारलेल्या गप्पांना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं की तो ढगांची गोष्ट सांगतोय मी मनाची सांगतोय. खूप अप्रतिम भाव या सुंदर अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये प्रांजली चौधरी मॅडम लिहित आहेत गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती. तू मी आणि पाऊस

या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. पहिल्या भेटीचा एक छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा. तो पाऊस सरला पण आजही मनात रिपरिपतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो. तुझ्या स्पर्शाची सर आठवून ऊर भरून येतो. ऊर भरून येतो. वाह. तर एक छत्री, पहिली भेट आणि निमित्त फक्त ओले होण्याचं. तो पाऊस सरलेला आहे पण तो मनात मात्र रिपरिपतोय. जेव्हा जेव्हा त्या स्पर्शाची सर आठवते तेव्हा अगदी ऊर भरून येतो. अशी ती पहिली भेट, असा तो पहिला पाऊस. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुनील खंडेलवार सर लिहित आहेत पिंपरी चिंचवड पुणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तो मी आणि पाऊस समीकरण नवीन नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. तिघांना एकमेकांशिवाय खरंच करमतच नाही. आणि खरंय की पाऊस सर्वांना आवडतो. पावसाशिवाय करमत नाही. आणि याच पावसाला आज आपल्या साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या सुंदररित्या आपल्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. जणू काही धो धो पाऊस सर्वांच्या चारोळीमध्ये बरसलेला होता. आणि श्रोते हो, भारतीय कोल्हापूर मंच या समूहामधील काही मान्यवरांच्या आपण रचनांचा आस्वाद घेतला. आपण रेडिओ पुणे आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: लाइफ का जो स्टाइल है उसको लाइफ स्टाइल कहते हैं। लाइफ स्टाइल इज नॉट ओनली अबाउट व्हाट वी आर ईटिंग, ड्रिंकिंग, वेयरिंग। लाइफ स्टाइल इज अबाउट व्हाट वी आर थिंकिंग, स्पीकिंग, बिहेविंग। दैट्स माय लाइफ स्टाइल।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो। आपण आपल्या आजच्या शो मध्ये तू, मी आणि पाऊस या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहोत आणि त्या श्रृंखलेमधल्या आपल्याला ज्या रचना आलेल्या होत्या त्या रचनांचा आपण आस्वाद घेत आहात आणि त्या रचनेमधल्या आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर अशा चारोळीकडे वळणार आहोत। ज्या सुंदर अशा चारोळीमध्ये ज्या सुंदर सुंदर चारोळ्या आपल्याला पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच ज्यांनी उपक्रम आयोजित केलेला होता। श्री संदेश ताराबाई श्रीकांत बांदेकर सर लिहितायत सदाशिवगड कारवार येथून आणि सरांनी लिहिलंय की पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला। पावसाच्या त्या गोडीला तुमचा सहवास जोडीला, चहा काय, कॉफी काय, सर्व छान तुमच्या जोडीला आहे। तर पावसामधले जे क्षण असतात त्या क्षणांना सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं आणि पुढच्या चारोळीमध्ये अजित अनंत पाशिलकर सर लिहितायत रोहा रायगड येथून। सरांनी लिहिलंय तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने। वा, तो मी आणि पाऊस एकच छत्री दोन मने, सरींच्या त्या गार स्पर्शात प्रेम उमटलं नकळतपणे, प्रेम उमटलं नकळतपणे। तर प्रेमाचे भाव मांडणारी, पावसातल्या प्रेमाचे भाव मांडणारी सरांची ही रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये सुजित सौंदत्तीकर सर लिहित आहेत इचलकरंजी येथून आणि सरांनी लिहिलंय की अबोला धरते मी दोघांशी भेटीस विलंब विनाकारण असे। अबोला धरते मी दोघांशी भेटीस विलंब विनाकारण असे, मुक्यानेच विरघळते मिठीत तो मी आणि पाऊस गोड हे समीकरण असे, गोड हे समीकरण असे। तर खूप सुंदर अप्रतिम अशा ज्या चारोळ्या आहेत त्या भारतीय कोल्हापूर मंचच्या सदस्यांनी पाठवलेल्या होत्या आणि श्रोते हो आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया ज्यामध्ये रोहिणी संजय अग्निहोत्री मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय स्वप्नील कळ्या या नावाने आणि मॅडमनी जी आपल्या शोसाठी रचना पाठवलेली होती त्यामध्ये मॅडम लिहित आहेत की सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं। सखे तुझं भिजणं पावसातलं माझ्या मनालाच भिजवून गेलं, तुझं थरथरून बिलग्न मला नाजूक वेलींचा भास करून गेलं, नाजूक वेलींचा भास करून गेलं। वा, सुंदर अप्रतिम भाव होते आणि झिम्माड धारा या शीर्षकाखालील पुढच्या चारोळीमध्ये स्नेहा केसरकर मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय। मॅडम लिहित आहेत की झिमझिम झिम्माड धारा बरसुनी जाव्या हिरव्यागार सुगंधी शालू वसुंधरेने ल्यावा। वा, अशाच चिंब पावसात।

hati-hati darawa dan meromancit hut swasa tenawa swasa tenawa terpaus tu anini cim-cim cimar dana bersun jawa ani जी पसंदर आहे तिने हिरवागार शालू ल्यावा सुंदर अप्रतिम शब्द रचना आणि पुढच्या चारोळी मध्ये प्रियंका भास्करराव सरक मॅडम लिहितात ताक्रंबा तुळजापूर येथून मॅडमनी लिहिले की काय ती वाऱ्याची झुळूक तन्मन शहरते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते काय ती वाऱ्याची झुळूक तन्मन शहरते दौबिंदू त्या पावसाचे मनाला उजाळा देते तुझी माझी प्रीत सख्या कळी उमलवते सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते सप्तरंग प्रेम भावनेचे थेंब ते मला लाजवते अप्रतिम भाव होते या अप्रतिम चारोळीमध्ये आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीदेवी राधा बालाजी हंडे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई बीड येथून मॅडमनी लिहिलंय की सुखद श्रावण सरी बरसती आठवणींचे ढग हे गरजती सुखद श्रावण सरी बरसती आठवणींचे ढग हे गरजती यौवनातील तू मी आणि पाऊस डायरीची पाने पुन्हा परतती ही पाऊस आला की आठवणी खूप अप्रतिम सुंदर भाव होते अश्विनी कोळंबे मॅडम यांनी ठाणे येथून लिहिले मॅडम लिहितायत की पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास पावसाच्या थेंबांनी ओघळावं खरं आणि आठवणींनी खास एकांत पाहण्या असेल मग तू मी आणि पावसाची आरास तू मी आणि पावसाची आरास वाह वाह तर अप्रतिम पावसाची आरास मॅडमनी सजवलेली होती सौ मेहता अस्मिता मॅडम कात्रज पुणे इथून लिहित आहेत की कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते कोसळत असलेली पावसाची सर अंग अंग मोहरून जाते अशा तुझी सोबत असताना मी माझी नवरते वाह सुंदर भाव होते पुढच्या चारोळीमध्ये चारोळीकार या नावाने श्रावणी संदीप गुंड मॅडम यांनी धानोरी पुणे इथून लिहिलंय मॅडमनी लिहिलंय पुन्हा एकदा या शीर्षकाखाली की चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू चल राजा आपण पुन्हा एकदा चिंब चिंब भिजू चल राजा आपण पुन्हा एकदा पावसात चिंब चिंब भिजू पुन्हा एकमेकांच्या मिठीत निजू घेऊ प्रेमाच्या आणाभाका तेव्हा कोणी नसावं आपल्या सोबत फक्त तू मी आणि पाऊस वाह अप्रतिम सुंदर प्रेमभाव मांडणारी ही रचना आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ प्रांजली उमाकांत चौधरी मॅडम यांनी गोवा येथून लिहिलंय मॅडम लिहितायत की तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा तू मी आणि पाऊस पहिल्या भेटीचा छत्री एकच होती आणि निमित्त ओले व्हायचा पुढच्या चारोळीमध्ये मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय मृणालिनी भनगे मॅडम लिहितायत पुणे इथून पाऊस शीर्षकाखाली की ओले ता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो ओलेता पाऊस रिमझिमतो सरींवर सर कोसळत येतो हसरा पाऊस तुझी या डोळ्यात सांग कसा मी झेलावा मनात सांग कसा मी झेलावा मनात वाह वाह तर हसरा तुझ्या डोळ्यातला पाऊस मी मनात कसा झेलावा अप्रतिम भाव होते आणि पुढच्या चारोळीमध्ये भारत कुमार महादेव कोटनाके सर लिहित आहेत मार्थांजून तारुका झरी जामनी जिल्हा यवतमाळ इथून आणि सरांनी लिहिलंय की येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया येना सखे पावसात चिंब भिजून प्रेमाचे गीत आपण गाऊया सप्तरंग या जीवनाचे उधळून तू आणि मी एक होऊया तू आणि मी एक होऊया वा तर पावसात भिजायला ये आणि आपण जीवनाचे सप्तरंग उधळून एक होऊया खूप अप्रतिम भाव होते आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ सोनाली गोळवलकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून सौ सोनाली गोळवलकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिलंय मॅडमनी लिहिलंय की हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा हवेतला सुखद गारवा सहवास तुझा वाटतो मज हवा फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा फक्त जोडीला थंडगार वारा आणि बरसणारा पाऊस हवा तर त्याचा सहवास आणि सोबतीला थंडगार वारा बरसणारा पाऊस खूप अप्रतिम

भेटीची खबर नको, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस, फक्त त्या दिवशी एकच खबरदारी घे, आपल्या भेटीची कुणा खबर नको लागू देऊस। तर एकांत हवा आणि त्यासोबत पाऊस सुद्धा हवा, खूप अप्रतिम भाव होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये आरती दिनकर मॅडम लिहितायत म्हापसा गोवा इथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा इथून लिहिलंय की तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो। तुझ्या सहवासात पावसालाही रंग चढतो, प्रत्येक सरीत प्रेमाचा सुगंध दाटतो, मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, मी तू हातात हात घेऊन चालत राहतो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो, आणि काळही त्या क्षणांसाठी थांबून जातो। वा, खूप अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये नागनाथ पाटलोबा बडे सरांनी अंबाजोगाई जिल्हा बीडेतून लिहिले पावसात जाऊ या शीर्षकाखाली की तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, तू आणि मी सजने चक्क पावसात भिजायला जाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ, घरी आल्यावर आपल्या नातेवाईकांचा मार खाऊ। तर अतिशय मिश्किल ढंगातली ही चारोळी होती। आणि राजेशाली या नावाने मॅडम लिहितात, वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा इथून लिहिलंय। मॅडम लिहितायत, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, तू मी आणि पाऊस एकमेकांसाठी खास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास, भिजून बिलकतेस जेव्हा तेव्हा क्षणभर थांबतो श्वास। वा, तर अतिशय सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ अस्मिता महेश गुंड मॅडम लिहितायत, कोनेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथून, परतीची घाई या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की बेधुंद होऊन बरसाव त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची, बेधुंद होऊन बरसाव त्या सरींनी, चाहूल लागताच तिच्या येण्याची। मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, मला तर वाटतं वेळेनेही थांबावं, पण तिलाच घाई असते परत जाण्याची, पण तिलाच घाई असते परत जाण्याची। तर ती सुंदर क्षण थबकले पाहिजेत या अनुषंगाण्याचे अप्रतिम भाव मॅडमच्या चारोळीमध्ये होते। आणि चैताली झाडे मॅडम लिहितायत नागपूर येथून, मॅडमनी लिहिले की पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, पावसाच्या प्रत्येक थेंबात फक्त तुझाच भास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, तू मी आणि पाऊस हा क्षण खूप खास आहे, खूप खास आहे। वा, तर खूप खास क्षणाला मॅडमच्या चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ मीना उपासनी मॅडम लिहितायत निगडी प्राधिकरण पुणे इथून। आणि मॅडमनी लिहिलंय की वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, वनराईचा साज लेवून जेव्हा वसुंधराही नटते, पावसाच्या वर्षावाने तेव्हा तिचे रोम रोम शहारते, रोम रोम शहारते। वा, तर त्या वसुंधरेचं शहारलेलं रोम रोम या चारोळीमध्ये शब्दबद्ध झालेलं होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहितायत अंबाजोगाई बीड येथून। आणि मॅडमनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, तू मी आणि पाऊस मनमस्त बेधुंद करी, चहाचा मनमोहक सुगंध मनात स्फूर्ती भरी, मनात स्फूर्ती भरी। वा, तर पावसाला, त्या बेधुंद पावसाला मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। रंजना भैसारे मॅडम लिहितायत नागपूर येथून। मॅडमनी लिहिलंय की पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, पाऊस होता पहिला भिजला होता पाण्यात, तू आणि मी पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, तू मी आणि पाऊस सख्या नजरेने शोधित होता त्या प्रेमात, त्या प्रेमात। वा, अप्रतिम भाव होते पावसाबद्दलचे। आणि मी कॉफी आणि पाऊस या शीर्षकाखाली रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिलंय। मॅडमनी लिहिलंय की मी कॉफी आणि पाऊस, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आता या लईमध्ये पाऊस पडू दे, आणि माझ्या कॉफीचा कप कधीच रिकामा होऊ देऊ नये, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे, कारण या त्रिकोणात मी सुखद सहवासपूर्ण प्रेमाच्या धुंदीत आहे। तर पाऊस पाहत कॉफी पिण्याची मजा काही औरच असते, नाही का? त्यालाच मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय। मॅडम लिहितायत, तू मी आणि पाऊस फक्त, नको त्यात कोणी दुसरा,

तू मी अन पाऊस फक्त नको त्यात कुणी दुसरा तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा. क्या बात आहे. तुझ्या मिठीत भिजणे हेच आपला दिवाळी दसरा. आपला दिवाळी दसरा अप्रतिम सुंदर भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये संगीता नागदिवे मॅडम लिहित आहेत सना या नावाने यवतमाळ येथून. आणि मॅडमनी लिहिले की पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर. पाऊस जेव्हा बेधुंद कोसळतो तेव्हा रिमझिम गाणं येतं ओठावर. मुक्या होतात दोघांच्याही भावना. मग डोळेच बोलतात खूप सारं. आणि नाही का खरंय की डोळे खूप बोलके असतात आणि जेव्हा रिमझिम पाऊस असतो. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये सदानंद राजूभाई सीताराम पाटील सर लिहित आहेत पिंपळगर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून. आणि सरांनी लिहिलंय की तू मी आणि पाऊस भेटण्याचं एक निमित्त असायचं. तू घरातून निघायचीच घाईत छत्री न घेताच मी हटकून विसरायचो छत्री आणि पाऊस कोसळायचा. तुझ्या माझ्या प्रीतीला तो आशीर्वादाचं सिंचन घालायचा. तुझी माझी प्रीत पाऊसच तर फुलवायचा. वा तर प्रीत फुलवणारा पाऊस सरांच्या चारोळीमध्ये होता. पुढच्या चारोळीकडे आपण वळूया आणि पुढच्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेनसृजन या नावाने गोवा येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की एकदा अचानक असे घडले जोरदार पावसात मी फसले. पावसाच्या धारा बरसू लागल्या. तुझ्या छत्रीत अलगद शिरले. वाह. तर पावसात फसल्यानंतरचा अनुभव मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो पाहता पाहता तुमच्या सुंदर रचनांचं सादरीकरण करता करता शोची वेळ संपत आहे. त्यामुळे आजच्या शोपुरती मला म्हणजे अर्ज कैला असला रजा द्या. आणि हो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा आनंद लुटा उर्वरित रचना.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवनगाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रा आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपल्याशी संवाद साधतो। मायबाप श्रोते हो, मागच्या भागात चवताळलेल्या माकडांना एका साधूच्या सल्ल्याने त्यांनी दिलेलं तोंड आणि त्यातून मिळालेली अनुभूती की संकटाकडे पाठ दाखवायची नाही तर संकटाला सामोरं जायचं। आणि मी तुम्हाला सांगितलं की बोस्टनमध्ये त्यांची जी दारुण स्थिती होती, करुण स्थिती होती, अक्षरशः एखादा

पाव खाऊन दिवस काढावा लागायचा। त्यावेळा गुरुदेव कसली आगोरी परीक्षा पाहतात माझे, आणि पाणावलेल्या डोळ्यांनी गुरुंचं ते नामस्मरण करीत ध्यान करीत हा आपला आवडता शिष्य नरेंद्र जिवंत तरी राहील का? आणि मन स्थिर होताच, चित्त स्थिर होताच तेच उद्गारत, नाही नाही असे घडणारच नाही। ठाकूर म्हणजे गुरुदेव आपल्याला निश्चितच आधार देतील, कारण हे तर त्यांचंच कार्य आहे, मी तर फक्त वाहक आहे, त्यांच्याच आज्ञेने आलो आहे। आता मृत्यूचं भय नाही, मी तर कधीही जन्मलो नाही तर मृत्यू पावेलच कसा? गुरुदेव आपण ठरवाल तेच आता होणार आहे। मला तहान नाही, मला भूक नाही, अहम ब्रह्मासी, मी म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच मी, असा तो निर्धार। सार मळप दूर झालं, नैराश्यही दूर झालं, एक अद्भुत प्रभा प्रकटण्याची घडी निकट आली। हा युवावृत्तीचा आगळा वेगळा आविष्कार होता। या आत्मसामर्थ्यानेच स्वामीजींना सिंहाचं बळ प्राप्त झालं, आणि आपल्या अद्भुत वाणी सामर्थ्यावर त्यांनी विकल राष्ट्रास नुसतं जागच केलं नाही, तर त्या जागृतीच्या बळावर भारताला बलशाली वैभवशाली होण्याचं सार्थ स्वप्न दाखवलं। भोगवादाच्या रुळलेल्या वाटेवरील नवशिक्षितांना मोहनिद्रेतून जाग केलं, युवकांना विजिगिशू म्हणजे विजयी व्हायचं या वृत्तीने भारून टाकलं, संपूर्ण युरोपात खऱ्या संस्कृती संपन्न भारताचा परिचय घडवला, संन्यास धर्मास समाजसेवेचे परिमाण दिले आणि वादापेक्षा संवादास प्राधान्य दिलं। संवादाचं सौंदर्य वेगळंच असतं, आरेस कारे जबाब पण आहोस काहोने दिला तर आवेळी दारावरच्या थापेने ठकठक केलेल्या संकटाची चाहूल लागते। म्हणूनच तर निघालं ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका। या प्रतिनिधी या नात्याने समस्त परिषदेस केलेलं वंदन, भारतीय संस्कृती हिंदुत्वाचं मूर्तिमंत प्रतीक याने परिषद झाकळून गेली। जोडीला स्वामीच्या रसाळ ओघवती वाणीने संपूर्ण वातावरणच बदलून गेलं। साहस अधिक चारित्र्य अधिक चातुर्यता अधिक समय सूचकता म्हणजे बरोबर स्वामी विवेकानंद। बघा केवढं चौफेर व्यक्तिमत्व आहे। तर या चौफेर व्यक्तिमत्वाच्या चतुराईच्या दोन छोट्या कथा मी तुम्हाला सांगण्याचा मला मोह आवरत नाही। मित्रासमवेत मिथिया बुरुज कोलकात्यात नदी किनारी असणाऱ्या प्राणी संग्रहालयात गेले। परतीच्या वेळी नावेच्या प्रवासात एका मित्रास नाव लागली, म्हणजे जशी एसटी लागते, पोटात मळमळ झालं आणि त्याला ते असह्य झाल्यामुळे नावेतच त्याने वांत्या केल्या, नाव घाण झाली। ती घाण तुम्ही मुलांनी स्वच्छ करावी, अन्यथा एकासही नावेतून उतरू देणार नाही। ह्यात मागे मी सांगितलं वृत्ती कुठेही नष्ट होत नाही, लुटण्याची लुबाडण्याची नाही, तर मला इतके पैसे द्या, म्हणजे दोन पैसे नावेत बसायचे असतील तर 20 पैसे द्या, असा प्रकार तो। हा मुलांकडून जायदा पैसे उकळण्याचा कावा नरेंद्रच्या लक्षात आला। त्या कोलाहलात धाडस करून त्याने नावेतून उडी घेतली आणि गुडघाभर पाण्यातून पळत पळत तो घाटावर आला तर त्याच्या घारीच्या नजरेने दोन सोजीरांना टिपलं। सोजीर म्हणजे शिपाई, इंग्रज शिपाई। तो वेगाने धावत त्यांच्याकडे गेला, तोडक्या मोडक्या इंग्रजीत नावेकडे बोट दाखवलं, नावाड्याची तक्रार नोंदवली। शिपायांना चिमुरड्याचं फारच कौतुक वाटलं, त्यांनी त्वरित दखल घेतली व नावाड्यास गाठले आणि त्याला दम दिला। का रे मुलांना लुबाडतोस, सोड त्यांना किनाऱ्यावर सुखरूप, हा आदेशही दिला आणि तो अंमलात आणायलाही लावला। बालकाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे, म्हणजे नेतृत्व, पुढारीपण, संकटाला तोंड देण्याची वृत्ती। आपण नेहमीच म्हणतो, आता ही म्हण म्हणली जात नाही की बालकाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे मोठेपणी कोण होणार। अशीच दुसरी

चतुराईची आहे. सिरॅपिस हे ब्रिटिश लढाऊ गलबत. आपल्याकडे एकच होती पहिल्यांदा बघा युद्धनौका, जिचं नाव INS विक्रांत. तिचं आता स्मारक झालेलं आहे की जिच्यावरून हेलिकॉप्टर्सही उड्डाण करू शकत होते आणि उतरूही शकत होते. हे ब्रिटिश लढाऊ गलबत. कोलकाता बंदरात गलबत पाहण्यासाठी तीव्र गर्दी, त्यासाठी प्रवेशिका आवश्यक म्हणजे पास. प्रवेश पत्रिका देण्याचा अधिकार फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यास. नरेंद्रने बंदर गाठलं. दुसऱ्या मजल्यावर कार्यालय, तगडा बंदोबस्त, दारावर शिपाई. पोराटवरांना कोण सोडणार हो? नरेंद्र दूर जाऊन उभा राहिला. त्याची शोधक नजर चौफेर फिरू लागली, कुठल्या अन्य मार्गाचा शोध घेऊ लागली. लोकांच्या येण्याचा वर्दळीत वाढच होत होती. नरेंद्र हळुवार दबक्या पावलाने इमारतीच्या मागे गेला. तेथे जिना दिसताच त्याच जिन्याने माडीवर दाखल झाला. समोरच त्यास प्रवेशिकांसाठी हातात अर्ज घेऊन उभे असलेले दिसले. ती रांगच होती. नरेंद्रही त्याच रांगेत अर्ज घेऊन अलगत सामील झाला. त्याची पाळी येताच त्याच्या हातात अर्ज ठेवला. निर्देशित केलेल्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. मग मात्र एखाद्या प्रतिष्ठासारखा तो पुढच्या दाराने बाहेर आला. शिपायाने हटकलेच, अरे तू आत कसा गेलास? कसा म्हणजे? जादूने भर दिशी उडून गेलो आणि तसाच बाहेर आलो. नेतृत्वाचे नभ आपल्या पंखापंखात घेणाऱ्या भविष्याशाली शक्तिशाली गरुडाचे ते पाळण्यातील पाय होते. असा हा चतुर नरेंद्र. रामभक्त, हनुमान भक्त, महाराणा प्रताप, शिवराय, झाशीची राणी अशा प्रभूती या वृत्तीतूनच निर्माण होतात. उत्तम नेतृत्व नरेंद्र करू शकले कारण ते एक मुळात उत्तम अनुयायी होते. त्यांचा नेहमी शरणागताचा भाव होता. मी साधन आहे, मी वाहक आहे, बाकी सर्व माझे ठाकूर करून घेतात. उगाचच नाही त्यांनी आपल्या जगविख्यात पहिल्या भाषणाचं सारं श्रेय निरक्षर अडाणी अंगठा बहादर गुरुला एका क्षणात देऊन टाकले होते. स्वामीजीच्या दर्शनाने आणि चिंतनाने आपण तोच मुद्दा पाहतोय, स्मरण का करायचं? तर त्यांच्या दर्शनाने आणि चिंतनाने आपल्यामध्ये त्यांच्यातील गुणांच्या अनुकरणाची ओढ व्हावी. मलाही असेच व्हायचे. मलाही त्यासाठी मार्गात येणाऱ्या कुठल्याही अडचणींना तोंड देऊन सर्व क्षमतांवर चा विकास करायचा आहे. म्हणजे त्यासाठी स्वामीच व्हायला पाहिजे किंवा संन्यासीच व्हायला पाहिजे असं नाही. मला जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्याच्यात आधुनिकतेनुसार वेगवेगळ्या अडचणी येतच राहणार आहेत, पण त्या अडचणीची तमा न करता मी माझं ध्येय गाठणारच, मी माझं उद्दिष्ट गाठणारच, मग यश तुमच्यापासून फार दूर नाही. असा हा माझा विश्वास आहे.

या ठिकाणी पुन्हा मी एक सांगेल यशाबद्दलचं, की यश कसं मिळतं, केव्हा मिळतं, तर एकच त्या ठिकाणी लक्षात घ्या, एक फक्त 2.5 मिनिटं मी याबद्दल बोलणार आहे. कन्याशाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ होता आणि मी तिथे पर्यवेक्षक होतो. माझी बोलण्याची वेळ आली त्यावेळा माझा 25वा क्रमांक होता. मुली 2.5-3 तास कार्यक्रम झालेला होता, पण सूत्रसंचालिका शिक्षिकेने माझं नाव अनाऊन्स केलं आणि सांगितलं 10वीच्या मुलींना वाटतं तुम्ही बोलावं. ऐका मित्रांनो, की यश कसं मिळवता येतं हे जाता जाता सांगतो आणि आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. यश, ज्यावेळा यश मिळतं त्यावेळा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आपल्या कानात निनादत असतो. पण मित्रांनो आणि श्रोत्यांनो, यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. यशासाठी लागतात ते अविश्रांत श्रम.

यशासाठी लागते ती धडपड, यशासाठी लागते ती कुठल्याही मेहनतीची तयारी, तेव्हाच यश मिळतं। यासाठी मी 2-3 उदाहरणं दिली त्या दिवशी, मोजून 2.5 ते 3 मिनिटात। तुम्हाला माहिती आहे ना की मी क्रिकेट प्रेमी आहे। माझ्या भाषेत 11-11 नाही, 10-10 नाही, 11 नाही, 12-12 दोन संघ आउट होऊन गेलेले आणि 25वा खेळाडू म्हणून मी उभा आहे। क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं झालं तर सलीम दुराणी ज्याला खेळायला यायचा खेळपट्टीवर, त्याला ईस्ट स्टँडमधनं गर्जना व्हायची वी वॉन्ट सिक्सर, की पुढच्याच क्षणाला सलीम दुराणी हाफ पिचमध्ये येऊन चेंडू त्या ईस्ट स्टँडमध्ये भिरकावून देणार। सुनील गावस्कर रात्री 1 जरी उतरला, घरी गेला तरी सकाळी 6 मैदानावर खेळायला हजर राहणार। आपल्या कारकिर्दीच्या शेवटी शेवटी फक्त एक प्लॅस्टिकची पट्टी आत असलेली तो कॅप घालायला लागला, नाहीतर त्यावेळच्या जगविख्यात आग ओकतायत अशा गोलंदाजीला त्याने लिलया तोंड दिलं आणि सर्वात जास्त त्याला यश मिळालेलं ते वेस्ट इंडिजमध्ये। दुसरं उदाहरण देईल मी, मागच्या विश्वचषकामध्ये 2 विश्वचषकापूर्वी युवराजचं सगळीकडे नाव झालं कारण त्याने 6 चेंडूवर 6 षटकार मारले, पण मला आठवतं माझा धर्म हा धडा मी स्वतः अभ्यासलेला शालेय जीवनामध्ये, त्यात कर्नल सीके नायडू एका डावात त्यांनी 16 सिक्सर मारले, षटकारांचा बादशाह। त्याच्या वडिलांनी त्यांना असं लहानपणी शिकवलं होतं की सीमारेषेवर 4 ठिकाणी कुंड्या ठेवलेल्या असायच्या, ही कुंडी फोड, ही कुंडी फोड, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षकामधनं चेंडू कसा जाणार याची त्यांना सवय लागली आणि 1 सिक्सर तर त्यांनी जमिनीच्या पासून काही इंच अंतरावर मारला। ही झाली क्रिकेटची उदाहरणं। गायक घ्या, वादक घ्या, नर्तक घ्या, रक्षक घ्या, गायक तासनतास मेहनत करतो तसं तो आपल्या सुरावटीतून आवाज काढू शकतो, वादक तासनतास मेहनत करतो तो आप हवा तसा सूर त्या पेटीतून काढू शकतो, नर्तक अहोरात्र मेहनत करतो त्याला नटराजाच्या नटरंगाच्या साक्षीने पदन्यास करू शकतो, रक्षक रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा करतो म्हणून आपण सुखाने झोपतो। हे सगळं कष्टाचीच उदाहरण आहे। आणि मला आठवतं मी 11वीला दड्डीकर सर चाळीसगावला त्यांच्याकडे शिकवणीला जायचो, ते म्हणायचे अरे फासे SSC परीक्षा जंगल आहे जंगल, सिंहाच्या शिकारीन जाशील त्याला तुला ससा मिळेल, म्हणजे कष्ट कर। आणि शेवट करतो या गोष्टीचा की जळगावला जो फ्लायओव्हर बांधलेला आहे तो अशोक इंडियाने बांधलाय भुसळ, जळगाव भुसळ रेल्वे स्थानकावर नशिराबादपाशी, त्या अशोक इंडियाचं नाशिकला बिटको टॉकीजवळ फ्लायओव्हरचं काम चालू होतं, तिथे एक पाटी होती। त्याच्या आधी सांगतो की मला पाट्या वाचत जाण्याची सवय, हायवेनी तुम्ही जर नाशिकमध्ये शिरला तर हायवेवर एक मोठी पाटी आहे शिक्षण संस्थेची आणि तिथं खाली लिहिलंय स्काय इज द लिमिट, आपलं ध्येय आकाश ठेवा। आणि ही पाटी मी रेल्वे स्टेशनवर उतरलो, बहिणीकडे पायी जाऊ आणि तिथं जी पाटी होती ती सांगतो आणि थांबतो। त्या पाटीवर लिहिलेलं होतं विनर्स नेव्हर क्विट अँड क्विटर्स नेव्हर विन्स, विजेते कधीच पळून जात नाही आणि पळणारे कधीच विजयी होत नाही। तेव्हा या रणांगणात सर्व श्रोत्यांनो लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचं जीवन सुखद असतं असं नाही, प्रत्येकाकडे अडचणी असतात, संकट असतात, समस्या असतात, तर दटून राहा। आणि म्हणून तेच सांगेल विनर्स नेव्हर क्विट, विजेते कधीच पळून जात नाही, ते नेहमी विजेतेच होतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या। पळणारे विजयी होत नाही आणि जे दटून राहतात ते विजयी होतात, हे मला सांगायचं आहे। धन्यवाद।

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM
1: आनंदी रहा आणि आनंद
2: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो नमस्कार तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या अलककार मित्रांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलकप्रेमी रसिक श्रोते हो आज अलकची झलक प्रयोग क्रमांक 215 आणि 23 ऑगस्ट 2026 अलकप्रेमी रसिक श्रोते हो तुम्ही एकापेक्षा एक छान अलक पाठवता दर्जेदार अलक पाठवता म्हणूनच आरजे जगदीश 200 टप्पा गाठून आता 300 टप्प्याकडे प्रवेश करत आहे मार्गक्रमण करत आहे माझ्या तमाम अलककार मित्रांनो तुम्हाला लक्ष लक्ष धन्यवाद या वेळेच्या प्रतिक्रियेमध्ये अलककार मयुरेश देशपांडे अलकचे महागुरु मनादे अलकचे सम्राट अलक तज्ञ अलक मार्गदर्शक सगळं काही अलक बद्दल ज्यांना म्हणता येईल त्यांनी माझा उल्लेख अलक महागुरु केला अर्थात तो माझ्यासाठी सन्मान असला बहुमान असला तरी मला मात्र असं वाटतं तुम्ही सगळे अलककार खूप छान छान लिहिता म्हणून मी फक्त सादरीकरण करतो आणि थोडंफार त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो मी फक्त वाटाडे आहे मी फक्त मार्गदर्शक आहे मी फक्त दिशा दाखवण्याचं काम करतो बाकी अलककार मयुरेश तुम्ही खऱ्या अर्थाने अलकचे महागुरु आहात चला अधिक वेळ न घालवता आरजी जगदीश वळतोय प्रयोग क्रमांक 215 23 ऑगस्ट 2026 पहिल्याच अलककडे अलककार चेतन सुरेश सकपाळ विरार पूर्व येथून लिहितात मोठा शिक्षक झालास मला तुझा अभिमान आहे बऱ्याच वर्षांनी आपला जुना विद्यार्थी समोर उभा असल्याचं पाहून

गुरुजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. गुरुजी, हे सगळं तुमच्यामुळेच तर शक्य झालं, तो नम्रपणे म्हणाला. गुरुजांच्या डोळ्यात अश्रू आनंद अश्रू तरळले. काही वेळानं तो आपल्या गावातील कधी काळी गदबदलेल्या पण आता बंद पडलेल्या शाळेत गेला. धूळ साचलेल्या वर्गात शिरून त्याने मळलेला फळा पुसला आणि खडूने त्यावर लिहिलं, शाळा बंद झाली तरी शिक्षण थांबत नाही. अलकर चेतन अप्रतिम. मी म्हणतो तुम्ही चैतन्यात अलगची झलक या कार्यक्रमाचं ती यासाठीच. तुम्ही एकापेक्षा एक भन्नाट विचार करता, एकापेक्षा एक छान अलग मांडता. खऱ्या अर्थाने मला वाटतं गुरु असावा तो यांच्यासारखाच. गुरुने ज्ञानरूपी वसा दिला, वारसा दिला आणि तोच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याने पुढे चालू ठेवलाय. म्हणून तर शेवटचं वाक्य सुविचार आहे, शाळा बंद झाली तरी शिक्षण थांबत नाही. तुमच्या या वाक्याला आणि एकूणच गुरु परंपरेला मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलगकडे. छत्रपती संभाजीनगर येथून अलगकार विश्वेश रमेशराव देशपांडे लिहितात, अरे कितीया बेफिकीरपणा, शेतातल्या फुलांसाठी घरातल्या मुलांना का राबवतोय. मित्राचं म्हणणं थांबवलं आणि तो म्हणाला, अरे संसार वेलीवरच्या या फुलांचा हा आहे असाही एक अभ्यास. मतीची आणि मातीची मशागत केव्हा करायची ते शिकवणार निसर्ग आहे ना मोठा शिक्षक सोबतीला. अलोकर विश्वेश, विश्वभर आहात तुम्ही, म्हणजे विश्वाचं ज्ञान तुम्ही यातून मांडलं. आणि मला प्रचंड आवडलेलं वाक्य, मतीची आणि मातीची मशागत केव्हा करायची ते शिकवणारा निसर्ग आहे ना मोठा शिक्षक सोबतीला. वा अलकर विश्वेश, मानाचा मुजरा. खरंच आहे, आणि मातीचा सुगंध घेतल्याशिवाय आपल्याला आकार तरी कसा येणार, आपण मातीकडे कसे वळणार. आपण अन्यथा शेतीला मातीमोल करून टाकलंय, पण अनमोल विचार अलकर विश्वेश तुम्ही मांडलात. तारगाव सातारा येथून अलकर सर विद्या मलवडकर विद्याराणी टोपण नावाने लिहितात, श्रमदानासाठी आज तिला मिळालेला दुसरा पुरस्कार. पुरस्कार स्वीकारून माघारी फिरल्यानंतर एकीने उत्सुकतेने विचारले, ताई गेल्या वर्षी पण तुमची हीच साडी होती. ती म्हणाली, ही माझी लक्की साडी आहे. मुलगी लगेच म्हणाली, आई तू खोटं बोललीस. अलंकार विद्या का आपण असं, श्रमदानासाठी हा दुसरा पुरस्कार, मग तीच साडी, मग तीच साडी होती तर मग ती खोटी होती की खरी होती, ती लक्की साडी आहे की तो पुरस्कार विकत घेतलाय, नेमकं काय. मला वाटतं आई तू खोटं बोललीस, यात सगळं काय आलं की हा खोटा अभिनिवेश आहे, हा खोटा पुरस्कार आहे. खऱ्या अर्थाने पुरस्कार मिळालं नसावा किंवा ती साडी लक्की नसावी. ती साडी लक्की आहे असं काय नाहीये, ती कामाची पोचपावती आहे असंही कदाचित म्हणायचं असावं त्या मुलीला. अलकर विद्या, तुमचं खरंच कौतुक. संविधान दूत म्हणून काम करताय, प्रथम प्रबोधकार म्हणून प्रबोधन करताय, आणि प्रबोध कसा लिहायचा याचं त्या ठिकाणी व्यवस्थित स्पष्टीकरण सर्व प्रबोधकारांना देताय आणि लिहिते झालेत लोक. मला खरंच कार्यक्रम करायची इच्छा आहे, बघू कधी जमतंय आणि कधी योग येतोय. यवतमाळ येथून सनाय टोपण नावाने अलंकार संगीता नागदिवे लिहितात, 10 वर्षाच्या मुलींसोबत घराबद्दल गप्पा मारताना तिचे आई वडील तिला नेहमी म्हणायचे, अगं छकुली हे दादाचं घर आहे. सारखे सारखे हे शब्द तिच्या मनावर बिंबवल्यामुळे तिने एकदा आईला प्रश्न विचारला, आई हे दादाचं घर आहे तर मग माझं घर कोणतं ग. अलंकार संगीता, आपण नकळतपणे कसे चुकीचे संस्कार, नकळतपणे आपण मुलांमध्ये तुलनात्मक संस्कार कसे करत असतो, तुलना कशी करत असतो, आणि त्यातून त्या ठिकाणी मग कुतूहलापोटी असंख्य प्रश्न निर्माण होतात आणि तुलनेच्या यातनामय इंगळ्या कशा डळतात, कशा डसतात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमचीही अलक आहे. एकीकडे खरं म्हणजे आई वडील त्या मुलीला सांगतायत, अगं तू काय दुसऱ्याच्या घरी जाणार आहेस. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खरंच मला या कार्यक्रमाचं आता अप्रूप वाटायला लागलंय, कौतुक वाटायला लागलंय, आणि मला तरी काही तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक करायचं आहे, कारण हळूहळू

का होईनाम हा कार्यक्रम जम धरतोय, हळूहळू का होईनाम हा कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि त्यातून अनेक समूह या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊ लागले। त्यातलाच एक समूह जो प्रचंड विद्वत्त लोकांचा समूह आहे, अर्थात काही बिनडोक्याची माणसं असू शकतात, ती सर्वत्र असतात, साकव्य समूह आयोजित सदस्य सन्माननीय श्रावणी गुंड आणि सन्माननीय सौ रेणुका सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अलक स्पर्धा घेतली गेली आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, प्रथम अलककार श्री राजेंद्र वंशंपायन इथे सतत मार्गदर्शन करतात आणि अलक महागुरु मनादे अर्थात अलककार मयूर देशपांडे यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलंय आणि त्यातून ज्या विजेत्या ठरलेल्या अलक आहेत आपण त्या सादर करणार आहोत। पहिली अलक अर्थात क्रमांकानुसार आपण सादर करत नाही आहोत, आपण त्या अलक सादर करतोय, क्रमांक आपण इथे सांगणार नाही कारण आपले ते नियमात बसत नाही। अंबरनाथेतून अलककार मेघा अविनाश कुलकर्णी साकव्याच्या वतीने लिहितात, डावाडोळा मिटून शिकारीने समोरच्या मृगाचा अचूक वेध घेतला, बघ एकटा मीच पुरेसा आहे, तुझी गरजच नाही, गर्वाने उजव्या डोळ्याने डाव्याला हिणवले, फटकन डावाडोळा उघडला आणि डावीकडून शिकाऱ्यावर झेप घेणाऱ्या वाघाला हवेतच टिपले गेले। काय काय म्हणजे डावाडोळा उघडला, डावीकडून शिकाऱ्यावर झेप घेणाऱ्या वाघाला हवेतच टिपले गेले, कोणी टिपलं, उजवा डोळा उघडला आणि टिपलं की दुसरं कोणीतरी टिपलं, अर्थात अलग जबरदस्त आहे कारण ती स्पर्धेतली विजेती अलक आहे आणि ती सुद्धा अलककार मयुरेश देशपांडे यांनी विजेती ठरवले, याचा अर्थ अलक बद्दल आपण काय सांगणार, आपण काय बोलणार, त्यांच्यापुढे मी खरंच पामर आहे, खरंच पण कधीच गर्व करू नये असं सांगणार तुमच्या या अलकला मानाचा मानाचा मुजरा। साकव्याच्या वतीने का होईना पहिल्यांदाच आपल्याकडे अलक पाठवणाऱ्या अलककार मंदार धर्माधिकारी ठाणे पश्चिम यांचं अलक समूहात नवे अलकच्या कुटुंबात सहर्ष स्वागत, पहिल्यांदाच अलक पाठवल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद। अलककार मंदार धर्माधिकारी ठाणे पश्चिम येथून लिहितात, अचानक आजारी पडलेल्या मुलाला घेऊन तो हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर उभा राहिला, नुकतेच मिळवलेले पैसे डॉक्टरांसमोर ठेवून तो म्हणाला, डॉक्टर मुलाला वाचवा। डॉक्टरांनी तपासून मान खाली घालून म्हटले, शेवटी सर्व देवाच्याच हातात। तो पळत देवळात आला पण मूर्तीला हात जोडण्याचे धैर्य नव्हते कारण 2 दिवसापूर्वीच त्याने मूर्तीचा चोरलेला अमूल्य रत्नहार त्याला आठवला। अलंकार मंदार, देव सुद्धा सुरक्षित राहिले नाहीत पण चोराच्या मनात चांदणं असतं असं म्हणतो आणि चोराच्या मनात पश्चातापही असतो, त्याचा साक्षात्कार करून देणारी तुमची अलक मला भावली, अर्थात विजेती अलक आहे, साहजिकच आहे, ती उत्तम आहे, पण डॉक्टर सुद्धा म्हणतात आता देवाच्याच हातात आहे आणि त्याच देवाचा रत्नहार, त्याच देवाचा अमूल्य रत्नहार चोरणाऱ्या चोराला सुद्धा देवाचा साक्षात्कार होतो। मला वाटतं अध्यात्माकडे झुकणारी तुमची अलक जबरदस्त आहे, मानाचा मुजरा। साकव्य अलक स्पर्धेच्या निमित्ताने आपली पुढची अलक आहे ती म्हणजे डॉक्टर जयश्री हजारे, अलक का डॉक्टर जयश्री हजारे नागपूर, अलकच्या समूहात नवे कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत, प्रथम अलक पाठवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद, नियमितपणे अलक पाठवत चला। अलककार जयश्री लिहितात, मी खुनाचा तपास करत होतो पण खुनी सापडत नव्हता, मी आज पुन्हा खुनाच्या ठिकाणी जाऊन शोध घेऊ लागलो, माझी नजर कपाटाखालच्या अंगठीकडे गेली, ती अंगठी ओळखीची होती, मी तडक घरी गेलो, प्रवासाहून परतलेल्या माझ्या भावाला अंगठी दाखवताच तो जचकला आणि त्याने घाबरून माझ्याकडे पाहिले। अलककार जयश्री, रहस्यमय कथा लिहू शकता तुम्ही आणि लिहाच, मी म्हणतो फार उत्तम प्लॉट तुम्ही मांडलाय, फार उत्तम गोष्ट तुम्ही मांडले आणि आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपलीच माणसं धोका देतात त्याला आपली परिस्थिती काय असू शकते अतिशय उत्तम पद्धतीने तुम्ही या अलक म्हणून सांगितलं, मला वाटतं तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आणि तुमचं तिघांचंही खूप खूप अभिनंदन, अर्थात पुढच्या वेळेला पुढच्या विजेत्यांच्या अलक आपण नक्कीच घेऊ, जशा येतील तशा आपण घेणार आहोत। चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात।

वळीयापूरच्या अलकडे श्रीरामपूर येथून अलकर एकनाथ डांगे पाटील लिहितात सुज्ञ सासरा. एक सुशिक्षित तरुण वडिलांना वृद्धाश्रमात पोहोचत करायला गेला. तिकडून येताना सासऱ्याला घरी घेऊन आला. सासऱ्याने विचारले, तुमचे वडील कोठे आहेत? तरुण म्हणाला, वृद्धाश्रमात. मग सासऱ्याने लगेच त्यांच्या मुलाला फोन केला की मला वृद्धाश्रमात नेऊन पोहोचत कर, मी तेथे माझ्या व्याह्यांसोबत खूप आनंदात राहीन. अलकार एकनाथ ते एकनाथ लोकशिक्षक, तुम्ही एकनाथ लोकशिक्षण दिलंय. वृद्धांची बाजू मांडले. वृद्धाश्रमाचा आश्रय घेण्याच्या ऐवजी आपण कुटुंबाला कसं जपलं पाहिजे हा विचार अतिशय अप्रतिम पद्धतीने तुम्ही मांडलात. तुमचं खूप खूप अभिनंदन. ऐकूया पुढची अलक. नागपूर येथून अलककार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात दानशूर. पुरामध्ये अडकलेल्या काही कुटुंबांना एक दानशूर आपल्या पेन्शनमधून रोज हॉटेलमधून काही ना काही खायचे पदार्थ देऊन मदत करायचा. त्या हॉटेल मालकाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याने भाव अर्ध्यावर करून नकळत पुण्यात भागीदारीच केली. अलककर स्वप्न स्वप्नवत अलक आहे. मानाचा मानाचा मुजरा तुमच्या या कल्पनाशक्तीला आणि त्या दानशूर व्यक्तीला पण आणि त्या हॉटेल मालकाला सुद्धा ज्याने ते भाव अर्ध्यावर आणले. अप्रतिम, निव्वळ अप्रतिम अलक तुम्ही मांडलीत म्हणजे मला खरंच अप्रूप वाटतंय. सर्वच अलंकार मित्रांचं काय भन्नाट लिहिता हो तुम्ही. खरंच अलंकार मनादे म्हणतात तसं अलक चांगल्या दर्जाच्या लिहू लागलेत आणि याचं सार श्रेय अलंकारांना आहे, अलंकार मित्रांना आहे. खूप खूप धन्यवाद. कुठेही जाऊ नका, दोन चार गाणी ऐका. मी जातो आणि असा येतो. तुम्ही ऐकत राहा पुणेरी आवाज. आनंदी राहा, आनंदी.

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: छोटी छोटी बातों में अपनी एनर्जी को डिप्लीट नहीं करना, क्योंकि हम हीलर्स हैं, हम एंजल हैं, और हमारी एनर्जी का असर हमारे आसपास के लोगों पर एंड ऑफ कोर्स फिर हमारे पास जो हीलिंग के आ रहे हैं उनके ऊपर पड़ने वाला है। आई कैन नॉट अफोर्ड टू वेस्ट माई एनर्जी लाइक दिस। माई एनर्जी इज फॉर अ पर्पज ऑफ हीलिंग थाउजेंड्स ऑफ पीपल। एंड जब हम उस इंटेंशन से अपनी एनर्जी को बचाएंगे, सबसे पहले कौन बच जाएगा? हम खुद। हम काम करेंगे, काम करवाएंगे, डिसिप्लिन करेंगे, डिसिप्लिनरी एक्शन भी लेंगे, लेकिन हिले बिना। इट्स ओनली अ लाइफ स्टाइल चेंज। दीज आर लाइफ स्टाइल चेंजेस। एनर्जी लाइफ है, ये निकल जाए तो लाइफ खत्म हो जाती है।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलक तुमची, रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 23 ऑगस्ट 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 215। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, सुरुवातीच्या भागात तुम्ही एकापेक्षा एक छान आशयसंपन्न आणि ओघवत्या शैलीत लिहिलेल्या अलक ऐकल्यात। आरजी जगदीश अधिक वेळ न घेता वळतोय ताबडतोब प्रयोग क्रमांक 215 मधील पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले कलबुर्गी कर्नाटकेतून अलककार शोभा रामदुर्ग यांनी। पहिला क्रमांक, आपल्या मुलाचा परीक्षेत पहिला क्रमांक यावा असं प्रवीणच्या आईला वाटायचं, परंतु शाळेतून आल्यावर कसाबसा होमवर्क पूर्ण करायचा तो, आणि खेळाच्या मैदानात सतत धावण्याची प्रॅक्टिस करायचा। खेळाच्या शिक्षकांनी तो एक उत्तम धावपटू असल्याचं सांगितलं होतं। पुढे त्याची ऑलिम्पिकसाठी निवड झाली। बघून अभ्यासा एवढाच खेळही महत्वाचा असतो हे त्याच्या आईला पटले व आपल्या लेकराच्या आवडीचा अभिमान वाटला। अलकर शोभा, या कार्यक्रमाची शोभा तुम्ही वाढवलीत हे नक्कीच आहे, परंतु प्रथम अलंकार श्री राजेंद्र वैशंपायन म्हणतात तसं विशेष नामं म्हणजे प्रवीण असं टाळलं असतं तर ते जास्त चांगलं झालं असतं। शिवाय ऑलिम्पिकसाठी निवड झाली इथे तुमची कथा संपली असती तरी चाललं असतं। पण महत्वाची गोष्ट अशी आहे की खरंच स्त्री पुरुष समान जसं असतं तसं शिक्षण, खेळ, सांस्कृतिक विभाग सगळेच विभाग अत्यंत महत्वाचे असतात। ज्याला ज्याच्यात रस असतो त्याने त्याच्यात नाव कमवावं, फक्त शिकत राहावं असा विचार अजिबात करू नये। ऐकूया वारजे पुणे 58 येथून अलकर अंबादास ठाकूर लिहितात, सर्व सुरळीत चाललेले आणि आज अचानक मंदिराबाहेर भिकाऱ्यांमधला त्या एका ओंगळवाड्या भिकाऱ्याच्या डोळ्यात तिला तीच जुनी ओळख दिसली। क्षणभर तिचे काहीच

पडले. दुसऱ्याच क्षणी 20 वर्षापूर्वी झालेली प्रतारणा आठवल्यामुळे तिची नजर त्या नजरेप्रती अनोळखी झाली. अलकरंबा दास, मी तुमचा दास झालो असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण तुम्ही ओळख आणि अनोळखी या प्रीतीच्या नजरेतला फरक अचूक टिपलात आणि प्रतारणा कशी होते, प्रतारणा कोणी केली, कोणी ओळख दाखवली, कोणी अनोळखी समजलं यातला भाव तुम्ही अचूक टिपलात. खूपच छान पद्धतीने तुम्ही अलग मांडलीत. तो भिकारी झाला, तो भिकारी झाला त्यापेक्षा त्याने असा विचार केला असता प्रेमाचे भिकारधंदे करायचेच कशाला, किंवा केलंच आहे तर प्रतारणा झालीये तर त्या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडला काय हरकत नाही असा विचार करायला हरकत नव्हती असं मला वाटतं. मी तर नेहमी सांगतो मुन्नाबाई MBBS बघा आणि प्रेम करायला शिका. प्रेमात प्रतारणा झाली तरी बेबनाव करू नका. तू सिर्फ मेरी है, मेरीच रहेगी असं वन वे ट्राफिक पण प्रेम करू नका. ऐकूया पुणे 15 येथून अलकर श्रावणी संदीप गुंड धानोरी येथून लिहितात. अलकर श्रावणी, सर्वात प्रथम तुमच्याबद्दल, तुमच्या विषयी, तुमच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतल्याबद्दल साकव्य मंचने तुमचा यथोचित गौरव केला. तुम्हाला वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा आणि तुमचं खूप खूप सन्मान होत अशी सदिच्छा. ऐकूया अलकर श्रावणी लिहितात. ती माझ्यावर रुसून निघून चालली होती, पण जाताना वाटेत तिला पाऊस लागला आणि मग ती अगदी अलगत माझ्या मिठीत विसावली. त्या ओल्या चिंब मिठीत तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला. वा वा अलकर श्रावणी, मला इथे ना चंद्रशेखर गोखले यांची चारोळी आठवली. मिठी या शब्दात किती मिठास, मिठी या शब्दात किती मिठास, नुसत्या उच्चारातच कृतीचा भास, नुसत्या उच्चारातच कृतीचा भास. खरंच आहे, रुसवा फुगवा सगळं सहवासाने निघून जातं, दोन गोड शब्दाने निघून जातं हे आपल्याला कळेपर्यंत काही वेळेला वेळ झालेली असते, वेळ निघून गेलेली असते. अलकार भावना गांधीले अहिल्यानगर येथून लिहितात. भूक, सायंकाळ होताच अंधारून आले. थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. वाटेवरील चहाच्या टपरीवर पाहता पाहता लोकांची गर्दी जमली. गरमागरम चहा भजी खात लोक पावसाचा आनंद घेऊ लागले. ती मात्र भुकेच्या पोटाने 2 पावाच्या तुकड्यांसाठी भर पावसात चहाची भांडी विसळत होती. अलकार भावना गरिबांच्या भावना अचूक पद्धतीने टिपल्यात आणि गंध सुद्धा भजीचा अगदी त्या गरिबांच्या वेदनेत गेला, विरून गेला, पावसात भिजून गेला. खरंच गरिबांच्या वाट्याला कधी ती भूक संपणार आहे, गरिबांची भूक कधी शमणार आहे असा उदात्त विचार, वेदनादायी भावना तुम्ही अलकमधून मांडल्यात. अलककर भावना नियमितपणे तुमच्या भावना मांडत चलाओ. आता बघा ना, 6-1 महिन्यानंतर तुम्हाला आरजी जगदीशची आणि पुणेरी आवाजवरील अलकच्या झलकची आठवण झाली असेल असं नका करू. छान लिहिता आणि आम्हाला ते ऐकायला आणि ऐकवायला खूप आवडतं. लातूर येथून अलकर प्रभा वाडकर लिहितात. कौलारुघर, कुडानं शाकाहारलेल्या झोपडीत तिचा जन्म आणि बालपण गेलं. ती जिद्दीने शिकली, स्वतःच्या पायावर उभं राहताच कौलारुघराचं स्वप्न तिने पूर्ण केलं. वा अलकर प्रभा, मानाचा मानाचा मुजरा तिच्या त्या कौलारू घराच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या स्वप्नपूर्तीला. वा खरंच आहे, आपण कुठे राहतो, कसं राहतो यापेक्षा आपण स्वप्न किती मोठी पाहतो हे महत्वाचं आहे. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, पराकाष्ठा, प्रयत्नांची पराकाष्ठा आपण करतो की नाही हे महत्वाचं आहे. ऐकूया अंबाजोगाई येथून अलकर सहाय्यक प्राध्यापक भारतकर बीटी लिहितात. आमच्या शाळेची वाट खड्ड्या खड्ड्यातूनच जाते वर्षानुवर्ष. पावसाळी जीवाशी खेळ खेळतो निर्दयी सरकार सारखाच. हे वास्तववादी वार्तांकन शाळकरी मुलींनी खड्ड्यात उभं राहून केलं. झोपेचं सोंग घेतलेलं सरकार आणि विरोधक खडे शोधू लागले, खड्डे शोधू लागले. आपण कायमचेच गाडले जाऊ नये या भीतीपोटी. वा अलकर भारतकर, 10 पैकी 10 गुण तुमच्या अलकला आणि वार्तांकन करणाऱ्या त्या मुलींना सुद्धा मानाचा मानाचा मुजरा. शिक्षक शोधता, प्राध्यापक शोधता, अगदी बरोबर शोधता आणि बरोबर वर्मावर बोट ठेवता आणि दंभा

दंभ स्फोट करता। वा वा खूपच छान। अलकर मित्रांनो, मी असं म्हटलं होतं जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच म्हणजे साकव्य समूह आयोजित साकव्य सदस्य सन्माननीय श्रावणी गुंड आणि सन्माननीय सौ रेणुका सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अलक स्पर्धा घेण्यात आली आणि त्यातली एक अलक जी आपल्याकडे आता आली ती आपण घेतोय। पुणे येथील पुणे बाणेर येथील अलककार डॉक्टर रेखा देशमुख। अलककार रेखा, प्रथमच अलक पाठवताय म्हणून तुमचं अलकची झलक या कार्यक्रमात नवे नवे कुटुंबात सहर्ष स्वागत, अभिनंदन आणि धन्यवाद। नियमितपणे अलक पाठवत राहाल अशी आशा बाळगूया। गाव नदीला जीवदायिनी मानत होते। एके वर्षी नदीने पुरात गावच वाहून नेले। लोकांनी नदीचा रागराग केला, तिच्या काठावर उंच उंच भिंत उभी केली। पुढच्या उन्हाळ्यात नदी आटली आणि गावही वा। अलकर रेखा, सुंदर, छान, अप्रतिम, म्हणजे निसर्गाला तुम्ही बंधाऱ्यात बांधलं, निसर्गाला तुम्ही बांध घातलात, निसर्गाची वाट लावायचा प्रयत्न केला तर निसर्ग तुम्हाला वाट दाखवणारच आणि तुमची वाट लावणारच। निसर्ग तसा बदला घेत नाही, पण आपण निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो, मग निसर्गाकडे काहीच उरत नाही आपल्याला धडा शिकवण्याशिवाय। साकव्यचे खूप खूप आभार। ज्यांच्या अलग पारितोषिक प्राप्त आहेत, बक्षीस विजेते आहेत, त्यांनी पुढच्या वेळेला आवर्जून न चुकता त्या अलग पाठवा। अलककर मोहन दुसाने पुणे येथून लिहितात, त्यांनी जिद्दीने एनडीएमध्ये प्रवेश मिळवला, शेवटच्या दीक्षांत समारंभात ऑफिसर होऊन देशसेवेत रुजू झाला। अलककर मोहन, देशसेवकाला राष्ट्रसेवकाला मानाचा मानाचा मुजरा, आणि जिद्दीने एनडीएत प्रवेश मिळवला त्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि चांगली सेवा करू दे अशी आपण अपेक्षा व्यक्त करू, अर्थात तो करेलच याची खात्री सुद्धा आपण बाळगूया। ऐकूया पुढची अलक। बऱ्याच दिवसानंतर ज्यांना आपली आठवण झाली अशा भिवंडी ठाणे येथील अलककार सौ धनश्री गोविंद वलेकर। अलक्का धनश्री, तुमच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवण झाली। डॉक्टर नीलांबरी गानू, आपली भेट झाली होती कार्यक्रमामध्ये आणि अमरदीप सरांच्या कार्यक्रमातही भेट झाली होती। नीलांबरी गानू यांनी आपल्या सगळ्यांना खूप काही दिलं। पुणेरी आवाज 107.8 FM वतीने त्यांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। अलक्का धनश्री लिहितात, मुलगी खेळता खेळता आईला म्हणाली, नारळ फोडता येतो, सुपारी फोडता येते, दगड फोडता येतो, पण आमदार खासदार पेपर कसे ग फोडतात? आई निशब्द। सांगावे तर उरल्या सुरल्या मूल्यांवरचा आणि संस्कारावरचा तिचा विश्वास उडून जाईल, आणि नाही सांगितले ती जरा भेडसावणारे प्रश्न ती पुन्हा विचारणार नाही। अलक्का धनश्री, खरंच आहे, पेपर कसे ग फोडतात? अहोई, त्या आमदार खासदार फोडतात, मोठमोठी लोक, माणसं फोडली जातात, जीवाभावाची माणसं त्या ठिकाणी दुसरीकडे जातात, पेपर तर त्या ठिकाणी कागद आहे, तो फोडणं सहज सोपं आहे, आणि पैसा सब कुछ खरीद लेता है, आदमी को भी, इंसान को भी, इंसान की फितरत को भी। खरंच आहे अलककर धनश्री, पण ही ते मला गोष्ट आवडली, सांगावे तर मूल्यांवरचा संस्कार जाईल, नाही सांगितलं तर ती पुन्हा प्रश्न विचारणार नाही, खरंच आहे, पण सांगणं मला वाटतं योग्य आहे। ऐकूया पुढची अलक। अकलूज येथील अलककार स्वरूपमती पांडुरंगराव देशमुख लिहितात, अंगणात बहरलेल्या मोगऱ्याचा सुगंध दरवळला आणि त्याने आणलेल्या गजऱ्याची आठवण झाली। क्षणातच ती भूतकाळाच्या वाटेवर पोहोचली, डोळ्यात आठवणींचे अश्रू दाटले आणि त्या ओलाव्यात ती त्यालाच शोधू लागली। अलक्का रूपमती खरंच सुंदर, म्हणजे मती गुंग करून टाकणारी तुमची अलक आहे, विचार करायला लावणारी तुमची अलक आहे। तो सुगंध, तो गजरा, त्या आठवणी, त्यातून झालेले व्याकुळता, विरह, वियोग, आणि मग त्यातून त्या ठिकाणी पुन्हा त्यालाच शोधणे म्हणजे घट्ट प्रेमाची, अगदी त्या ठिकाणी भव्य दिव्य उदात्त प्रेमाची साक्ष पटवणारी तुमची अलक आहे। आरजे जगदीश आता वळणार आहे अशा एका अलककाराकडे ज्यांनी आपल्याकडे जवळपास नियमितपणे अलक पाठवत असताना अचानक रुसवा धरला असे दे धक्का मार अलककार श्री माधव कुसुम सुक्र्या गुरव, मुख्याध्यापक जीप शाळा कोळच्यापाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। स्वार्थी नाती। रत्नाने अनेक वेळा ती नाती टिकवण्याचा प्रयत्न केला, पण ती नाती तिची कधीच होऊ शकली नाहीत। शेवटी तिने तटस्थपणे

जगण्याचे ठरवले त्यामुळे आपले दुःख कमी होते हे समजतात ती त्या पद्धतीने जीवन जगू लागली. अलक्कर माधव बरोबर आहे पण तरी मला पटत नाहीये. पटत नाही म्हणजे नात्यांमध्ये असतोच आपण, नात्यातला ना यातला ना त्यातला असं आपण असायला पाहिजे. कुठल्याही नात्यामध्ये वाहून जाऊ नये आणि कुठल्याही नात्याला चार हात लांब ठेवू नये. नातं टिकवणं ही दोघांची जबाबदारी असते. तर नक्कीच त्या ठिकाणी अशा प्रकारचं तटस्थ राहणं आपल्या वाटी येणार नाही किंवा एकट्याने आयुष्य जगणं हे आपल्याला करावं लागणार नाही. आता आरजे जगदीश वळतोय कौटुंबिक सोहळ्याकडे, अर्थात मिश्री कोटकर कुटुंबांच्या सोहळ्याकडे, अलगच्या सोहळ्याकडे. अलगकारचं अश्विनी स्वास मिश्री कोटकर छत्रपती संभाजीनगर येथून लिहितात. दगा विश्वासाने मनातील गुप्पित एका जवळच्या व्यक्तीला सांगितले. दुसऱ्याच दिवशी ते गुप्पित सर्वत्र पसरले. विश्वासाचा पाया क्षणात कोसळला. समोर गोड बोलणाऱ्या चेहऱ्यामागे दग्याची धार लपलेली असते. त्या कटु अनुभवाने एक धडा शिकवला. प्रत्येक जवळची व्यक्ती आपली असतेच असे नाही, विश्वास देताना माणूस ओळखावा. अलक्कर अश्विनी मी तर म्हणतो जी व्यक्ती दगा देते ती कधी आपली नव्हतीच. आपण तिला आपली मानत होतो, ती व्यक्ती मात्र संधी शोधत होती आपलं नुकसान करण्याची, आपल्याला धोका देण्याची. आणि असं होतच. म्हणून कहो उसी से जो ना कहे कुसी, जो ना कहे किसी से, मांगो उसी से जो दे खुशी से, असं उगाच म्हटलं जात नाही. आणि विश्वासघात हा तर आपल्या पाचवीला पुजलेला आहे. ऐकूया पती अलककार श्री सुहास मिश्री कोटकर सहशिक्षक गुरुदेव संमत भद्र विद्या मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर येथून लिहितात. रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या दिवशी एका छोट्या मुलीने भावाच्या मनगटावर राखी बांधली. भेटवस्तूऐवजी भावाने तिच्या शिक्षणासाठी मदत करायचे व आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन दिले. बहिणीच्या डोळ्यात आनंदाशू दाटले. त्या रंगीत धाग्याने केवळ मनगट नव्हे तर स्वप्नांना, विश्वासाला आणि आयुष्यभरच्या साथीलाही प्रेमाने बांधून ठेवले. अलंकार सुहास आता लवकरच त्या ठिकाणी रक्षाबंधन येईल आणि साजेशी अशी अलक आहे. प्रत्येक भावाने लक्षात घ्यावी अशी अलक आहे. प्रत्येक भावाने आपल्या बहिणीचं रक्षण करायलाच हवं, कारण रक्षाबंधन म्हणजे संरक्षणाची पोचपावती असते. अलकप्रेमी रसिक श्रोते, एकापेक्षा एक छान दमदार उबदार रुबाबदार अशा अलक पाठवल्याबद्दल धन्यवाद. कुठेही जायचं नाहीये. पुढच्या वेळेला म्हणजे 30 ऑगस्ट 2026 ला आरजे जगदीश पुन्हा घेऊन येईल अशाच दमदार अलग. तोपर्यंत ऐकत राहा पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी राहा, आनंद लुटा.

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: कंप्यूटर से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखें।
2: अगर देखने का समय नहीं है तो सुनी लीजिए पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
3: नमस्कार शब्द प्रेमी मित्रांनो, आणि पुस्तकांना आपले मित्र मानणाऱ्या आणि रसिक श्रोते हो, वाचक मित्र हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत, ऐकत आहात आपल्या सभोवताली असलेल्या शब्द प्रभूंच्या साहित्यकृतींची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमात पाने चाळता चाळता, पुस्तक तुमचे, विश्लेषण आमचे। शब्द प्रभू मित्रांनो आणि पुस्तक प्रेमी रसिक वाचक श्रोते हो, पाने चाळता चाळता प्रयोग क्रमांक 25 अर्थात आज रजत जयंती आपण साजरी करतोय। आज आपण 25वा प्रयोग रौप्य महोत्सव साजरा करतोय। मला तुमचे आभार मानायचे आहेत, अगदी लाख मोलाचं सहकार्य तुमचं लाभलं म्हणून आरजे जगदीश प्रयोग क्रमांक 25 पर्यंत पोहोचू शकला। दर महिन्याला म्हणजे महिन्यातून एकदा आपण पाने चाळता चाळता कार्यक्रम करतो, तोही अर्धा तास, आणि मागणी आहे की कार्यक्रम वाढवा, कारण नवनवीन पुस्तकं बाजारात येत आहेत आणि पुस्तकांना तुम्ही संधी देताय, पुस्तकं आम्हाला कळतात, आमच्या मित्रांची पुस्तकं पुणेरी आवाजवर पोहोचतात आणि पुणेरी आवाजवर पोहोचून ती अनेक वाचक श्रोत्यांपर्यंत पोहोचतात, म्हणून या कार्यक्रमाची संख्या वाढवा। महिन्यातून एकदा करायची दोनदा करा, अर्धाच्या ऐवजी एक तास करा, पण खरंच शब्दप्रभू मित्रांनो वेळेअभावी आपल्याला तसं करता येत नाही। खरंच वेळेचं सोंग कोणालाच आणता येत नाही, पैशाचं एक वेळ सोंग आणता येईल

वेळेच नाही। तर शब्दप्रभू मित्रांनो, 23 ऑगस्ट 2026 प्रयोग क्रमांक 25 पाने चाळता चाळतामधली पहिली शब्दकृती, पहिली कलाकृती आहे शब्दप्रभू शैलजा करोळ यांची मेंदीच्या पानावर। शब्दप्रभू शैलजा मुखपृष्ठ अत्यंत देखण लाघवी आकर्षक मग बघत राहावं असं आहे, आणि मग मलपृष्ठाकडे वळावं आणि तुमची साहित्यभूषण म्हणून असलेली ओळख वाचावी, किती छान वाटतं। तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार, गुणवंत कामगार, प्रकाशित पुस्तक शृंखला, हवा अंधारा कवडसा, सोनचापा, फिटे अंधाराचे जाळे, ऊन सावल्या, संजीवनी, प्राक्तन, मोठी तिची सावली, निशिगंध, लोकसंस्कृती, लोकधारा, आगामी तेजस्विनी, किती किती गोष्टी आहेत। आणि कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून शब्दप्रभू डॉक्टर यशवंत शंकर राऊत समन्वयक, मराठी विभाग प्रमुख, मलपृष्ठावर आपल्याविषयी लिहितात, शैलजा करोळे यांच्या कविता म्हणजे समाजात घडणाऱ्या घडामोडी, जे अनुभवलं, जे त्यांना दिसलं, जे त्यांना भावलं, काही त्यांच्या मनाविरुद्ध घडलं, त्या सर्वांचं प्रतिबिंबच आहे। कोणावरती अन्याय झाला की त्यांचे कविमन अन्यायाविरुद्ध बंड पुकारते। त्यांची भाषाशैली साधी सरळ सोपी अशी आहे, या त्यांच्या साधेपणामुळे त्यांच्या काव्यभाषेचे सौंदर्य खुलतच जाते, सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचते आणि वाचकांच्या मनाचा ठाव घेते। शैलजा करोळे यांचे साहित्य अनेक भाषेतील वाचकांनाही आकर्षित करून घेतल्याशिवाय राहत नाही। कितीतरी त्यांच्या साहित्याच्या प्रेमात नकळत पडले, मूळतः शैलजा करोळे या खानदेशातील आहेत, यांच्या कविता अष्टाक्षरीत आहेत। शब्दप्रभू यशवंत, आपण शैलजांबद्दल जी मांडणी केलीत ती खरंच भरून पावली, आणि रंगतदार प्रकाशनाने या पुस्तकाचं प्रकाशन केलंय आणि मला सांगायला आनंद होतो, शब्दप्रभू विजय जोगमार्गे म्हणजेच त्या ठिकाणी आमचे परममित्र, आणि सगळ्यात महत्वाचं सुंदर अक्षर हा दागिना असं सगळ्यांना शिकवणारे शब्दप्रभू विजय जोगमार्गे हे याचे प्रकाशक आहेत। 14 जानेवारी 2026 याची प्रकाश प्रथम आवृत्ती आली, अक्षरजुळणी रंगतदार टाईप सेटर्स ठाणे यांनी केली, सगळे अधिकार शब्दप्रभू सौ वैशाली रमेश कुमार टिकारी यांच्या हवाली करण्यात आले आहेत, आणि हा काव्यसंग्रह मेंदीच्या पानावर भाऊ तुमच्यासाठी साकारलेला काव्यसंग्रह असं म्हणून श्री रमेश शंकरराव करोडे यांना हा अर्पण करण्यात आलेला आहे। याची प्रस्तावना दमदार आहे, म्हणजे प्रस्तावनेकडे वळल्यानंतर शिवाय या पुस्तकाचं पानन पान त्या ठिकाणी आकर्षित आहे, म्हणजे मला वाटतं शब्दप्रभू डॉक्टर यशवंत शंकर राऊत प्रस्तावना वाचल्यानंतर कविता वाचायलाच हवी, इतकी अप्रतिम प्रस्तावना आपण लिहिली आहात, मला तुमचं खूप कौतुक वाटतं। म्हणजे तुम्ही किती सहज साध्या सोप्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी सांगितलंय की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर तशाच, म्हणजे बहिणाबाईंचा भाव शैलजा कोरडे यांच्या कवितातही अष्टाक्षरात दिसून येतो, जसं दिसभर राबत असे बळीराजा शिवारात, पीक मोती याची येते घाम गाळून मातीत, किती सुंदर ना। म्हणजे हा जो प्रभाव आहे तो प्रभाव बहिणाबाईंचा प्रभाव दिसतो, बीज अंकुरे अंकुरे रूप शिवाराचे खुले, भेदुनिया दगडाशी राणी अंकुर तो डोले, निसर्गाचं गूढ उत्कट चित्र साक्षात आपण रंगवलं आहे असं आपण म्हणता। शब्दप्रभू यशवंत, खरंच आपण यशवंत आहात, आणि तुमच्या प्रस्तावनेमुळे शब्दप्रभू शैलजा करोळे यांचं मेंदीच्या पानावर सुद्धा यशवंत नक्कीच होईल। मनोगतही आपलं दमदार आहे, कवयित्री शैलजा करोळे मनोगतामध्ये आपण सगळ्यांनाच, म्हणजे लोकनेते श्री रामशेठ ठाकूर, त्याचबरोबर त्या ठिकाणी विजय जोगमार्गे, त्याचबरोबर त्या ठिकाणी तुमचे सारे हितचिंतक, आणि सगळ्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी मनोगतामध्ये स्थान दिलंय। आणि सुरुवातीलाच आपण असं म्हटलंय, आज मेंदीच्या पानाचा कविता संग्रह आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होतोय। यापूर्वीचे माझे कविता संग्रह ऊन सावल्या, संजीवनी, सांजवाद आणि हुंकार काळजाचाला भरभरून प्रेम आशीर्वाद लाभले, ही प्रेरणा ही ऊर्जाच मला नवनिर्मितीचे बळ देत आली आहे। कवितेचं आणि माझं नातं घट्ट

आणि दृढ होत आलंय. किती जबरदस्त कविता 88.28 म्हणजे बघा ना, अष्टाक्षरी आणि 88 म्हणजे 88 मध्ये सुद्धा दोन अष्टाक्षरी आहेत. आणि त्या कवितांची नावं सुद्धा बघा ना, पान मेंदीचे, माझा जीव, तुझ्या प्रेमात रमले, माझी ओळख कविता, हिरवळ, बाप, समयचे, समयची ज्योत, स्वार्थ, दामिनी, उसासा, श्रावण मास, नाते अतूट बंधन, सैनिका तुझी व्यथा, विधिलेखित, नेत्रदान, चष्मा, पंचारती, नंदीबैल, अर्धांगिनी, वावटळ, अरुणोदय, हात तुझा माझ्या हाती, कलाकार हरपले सूर, सप्तसूर, विश्वास, संक्रांतीचं वाण, कितीतरी सुंदर सुंदर कविता. खरंच शब्दप्रभू शैलजा, तुमचं करावं तेवढं कौतुक. थोडं कवितेतल्या दोन ओळी ऐकवतो. पान मेंदीचे, रंग हिरवा मेंदीचा, हातावर रंग लाल, प्रियकर आठवतात झाले, प्रियकर आठवात झाले आरत्य हे गाल. साज शृंगारात मेंदी, शकुनात अग्रस्थानी, नाव कोरते प्रियाचे, नक्षितच लपवणी. वा वा वा वा, तुझ्या प्रेमात रमले, नव्या एका दुनियेत मन माझे विहरले, हळू गालात हसता रूप पुन्हा बहरले. आली दिवाळी, सोनियाचा दीप ताटी, दिव्य ज्योती ही उजळी, धन्य मांगल्याचा क्षण आली घेऊन दिवाळी. किती सुंदर ना, किती छान. बीज अंकुरे अंकुरे, घनदाट मेघातून कोसळती जलधारा, वीज नर्तनाला साथ देई सोसाट्याचा वारा. शब्दप्रभू शैलजा, तुमच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच, आणि तरीही तुम्ही जागेवर असता हे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही डाऊन टू द अर्थ आहात हे सगळ्यात महत्वाचं. शब्दप्रभू शैलजा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आरजी जगदीश वळतोय पुढच्या कलाकृतीकडे, अर्थात शब्दप्रभू डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव यांच्या मनमंथन या शब्दकृतीकडे, या कलाकृतीकडे. मुखपृष्ठ जबरदस्त आहे, म्हणजे चित्रकार त्या ठिकाणी चित्राचा कुंचला घेऊन एका हातामध्ये मोबाईल आणि दुसरीकडे त्या ठिकाणी मस्तपैकी त्या ठिकाणी चित्र काढतोय. तो ती सांजवाद झाले आणि तो संपूर्ण ते चित्रच आपल्याला खुणावतंय, बोलावतंय आणि मुखपृष्ठाकडून आत वळायला सांगतंय. या पुस्तकाचं प्रकाशन वारकरी प्रकाशन मुंबई यांनी केलंय. मन मंथन नाव जबरदस्त आहे. मनपृष्ठाकडे वळल्यानंतर सोलापूरचे शब्दप्रभू डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव बीकॉम पर्यंत शिकल्यात, बीएसएनएलमध्ये नोकरी केले, शिकत धडपडत प्रयत्न करीत हा साहित्य प्रवास सुरू आहे. ईश्वर कृपेने डॉक्टरेट मिळाली तरी पण मी कोणी मोठी नाही. प्रपंचकळेत अध्यात्मात भजनाची आवड आहे, जमेल तसे प्रत्येक गोष्टीत शिकण्याची मला आवड आहे. स्वयंपाक हा तर आवडीचाच, पुण्यात मुले सुना राहतात असतात, वैयक्तिक कुटुंबालाही वेळ द्यावा लागतो, प्रपंच म्हटले की जबाबदारी आलीच. खरंच आहे, ईश्वराकडे एकच प्रार्थना करेन की सद्बुद्धी आणि मानसिक शारीरिक बळ मिळू दे. थोरांचे आशीर्वाद आणि ईश्वर कृपा पाठीशी असेल तर हीच श्रीमंती असेल माझ्यासाठी. चुकभूल माफी असावी, मनाने मनाशी केलेला संवाद अल्पमतीने सादर करीत आहे. वा, आवडलं मला हे, प्रचंड आवडलं. म्हणजे मलपृष्ठाने मन जिंकलं अत्यंत महत्वाचं आहे. या पुस्तकाचे म्हणजे त्या शब्दकृतीचे, या कलाकृतीचे सर्व अधिकार अर्थातच शब्द प्रभू सौ राजश्री संजय जाधव यांच्या स्वाधीन आहेत. वारकरी प्रकाशनाच्या कांचन गवळी, शब्दप्रभू कांचन गवळी मुद्रक त्यांनी मांडणी व सजावट केले श्री राहुल मुंडे यांनी, आणि पृष्ठ संख्या 74 प्रथम आवृत्ती 25 ऑगस्ट 2025. ही याची अर्पण पत्रिका फार महत्वाची आहे. सप्तपदीपासून माझ्या पतींनी मला खंबीरपणे प्रपंच असेल, साहित्य असेल किंवा वैयक्तिक बाबतीत असेल, सुखावाशी साथ दिली, देत आहेत. शब्दही कमी पडतील अशा सुस्वभावी प्रेमळ पतींना मी हा काव्यसंग्रह अर्पण करीत आहे. 61व्या वाढदिवसानिमित्त संसार वेल बहरली, शब्द फुले वेचली, माणुसकीच्या हिंदोळ्यावर क्षितिज भरारी भरारी वाट देखली, क्षितिज भरारी वाट देखली. वा, आणि प्रस्तावना वा. शब्दप्रभू दत्तात्रय गणपतराव इंगळे आलूरकर अर्थात यांचं पुस्तकही आपल्या गाव शिवारातील बालपण असेल, 60 षडाक्षरी परिश स्पर्शाच्या पुस्तक गाव

लोकांनी अनेक उपमा दिल्या आहेत. व्यक्तीच्या तितक्याच प्रवृत्ती व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे जसा माणसाचा स्वभाव असेल त्याच पद्धतीने त्याचे मन विचार करत असते. ज्या गोष्टीची आसक्ती असते त्याच्या पाठीमागे मन सतत धाव घेते. स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी प्राप्त करून घ्यावे असे सामान्य माणसाच्या मनाला वाटणे साहजिकच आहे. शब्दप्रभू दत्तात्रय खरंच आहे खूप छान. म्हणजे मनमंथन कसं असावं ते खूप छान पद्धतीने आपण मांडलं. शब्दप्रभू डॉक्टर सौ राजश्री संजय जाधव यांनी मनोगतामध्ये सुद्धा सगळ्यांनाच ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्यात, खूप खूप धन्यवाद दिलेत. आणि कविता या कवितेला शुभेच्छा पत्र लोककवी शब्दप्रभू सीताराम नरके यांनी दिलंय. ज्यांना राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी आहेत ते असं म्हणतात मनमंथन अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्हावे. उत्तम गृहिणी ज्येष्ठ कवयित्री साहित्यिका सामाजिक कार्यकर्ती अशी बिरुदावली ज्यांच्या नावामागे लागल्या आहेत त्या सोलापूरच्या सुप्रसिद्ध कवयित्री शब्दप्रभू सौ राजश्री संजय जाधव कवितेच्या माध्यमातून त्यांची माझी ओळख झाली. त्या माझ्या घरी येऊन गेल्या. शब्दप्रभू सीताराम खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा पत्र शब्दप्रभू कुमारी छाया उमरजकर यांनी दिलंय. शब्दप्रभू कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडेली यांनीही शुभेच्छा पत्र दिलंय. शब्दप्रभू डॉक्टर शिवाजी नारायणराव शिंदे जे सहाय्यक कुलसचिव आहेत आणि जे माझे चांगले मित्र आहेत त्यांचंही पुस्तक आपल्या पुणेरी आवाजवर झालं त्यांनीही शुभेच्छा पत्र दिलंय. आणि या काव्यसंग्रहामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त 58 कविता आहेत. वेळेअभावी आपण कविता सादर करू शकलो नसलो तरी प्रेमरंग बाई पण भारी भक्ती महिमा अनाथांची माय ज्ञानसूर्य स्मरण साऊच्या कार्याचे नाल तुटली कशा बदलल्या वाटा अस्तित्व सावली जोडवी एकापेक्षा एक जबरदस्त अशा कविता आहेत. आणि बाई पण भारी पडलंय देवालाही कोड बाई पण भारी आहे वरदान मिळाले देवा काय सांगू गुपित करते तुझाच धावा घरातलं राबता पाहुण्यांची सरबाई घरातलं राबता पाहुण्यांची सरबराई मुलाबाळांचा सांभाळ रोजचीच नवलाई वा वा वा वा छानच अप्रतिम अनाथांची माय मधुसिंधू काव्य प्रकारामध्ये लिहिलेली कविता. आई हे दैवत चरणी नमन हृदयी स्मरण महिमा दिगंत वात्सल्य सिंधू ही अनाथांची माय बेवरस सोय होय बारमाही आम्ही ऋणातच पाखर मायेची प्रचिती जन्माची नाते विरळेच सावरते माय तानुल्या बाळास मानसीचा ध्यास सर्वार्थाने प्रिय माये ही जीवन जननीचे तत्व व्रतस्थे स्वत्व भूमी सरपुन अनाथांची माय वा वा वा वा. खरं म्हणजे मला सगळ्यात कविता वाचाव्याशा वाटतात ऐकाव्याशा वाटतात पण वेळेअभावी आपण इथे विश्रांती घेतोय. कुठे जाऊ नका ऐकत राहा पुढेरी आवाज. मी हा गेलो आणि हा आलो. तुम्ही चहा प्या आणि गाण्यांचा आस्वाद घ्या. आनंदी राहा आनंद

शब्द काव्याची सोय. वा वा वा, मुखपृष्ठ आहा हा, म्हणजे पाखरं फुलपाखरं, मग त्या ठिकाणी मस्त निसर्गचित्र, कविता लेखनासाठी असलेली खास खुर्ची, ती डायरी, हातात पेन आणि डोळ्यावर चष्मा, मस्त वातावरण आहे, कविता सुचलीच पाहिजे, इतकं जबरदस्त मुखपृष्ठ आहे, वातावरण तर जबरदस्त निर्माण झालंय. आणि मग लगेच सर्जनशील पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या मलपृष्ठाकडे गेल्यानंतर वाचण्यात आलं, शब्दप्रभू साहित्यरत्न रायगड भूषण, शब्दप्रभू प्राध्यापक एल बी पाटील, श्री रामदास गायधने अर्थात शब्दप्रभू रामदास यांच्याबद्दल लिहितात, सरकारी कंपनीत निवृत्त अधिकारी, शब्दवेल साहित्य संघ पनवेल सहसचिव, नवीन पनवेल कोमसापा माजी अध्यक्ष, आणि नुकताच त्यांचा शब्द काव्याची सोय हा पहिलाच काव्यसंग्रह. त्यांच्या कविता वाचताना ऐकताना त्यात मन रमून जाते व आपलीच कविता वाटायला लागते. वा, शब्दप्रभू एल बी ही आपलीच कविता वाटू लागते ना, या वाक्यात तुम्ही खरं जिंकलं. कवीच्या मनातील भावना शब्दात उतरून कविता जन्मास येते हे सत्यच आहे, समाजभान राखून ते लिहितात. न्याय देवता ही काळी पट्टी बांधते, पैशाचाच तिथे खेळ चालतो, अशा संवेदनाने भरलेला भारलेला हा कवी आहे. आठवणीची पाने लपली उलगडतो मी नाना रंग, असं म्हणणारा हा कवी आहे. वा, शब्दप्रभू एल बी खूप मस्त, खूपच छान. आणि मग मुखपृष्ठ मलपृष्ठ झाल्यानंतर अंतरंगाकडे आदी जगदीश वळतो, आणि अंतरंगाकडे वळल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष देतं की या पुस्तकाची पहिली आवृत्ती 4 ऑक्टोबर 2025 याचे सर्व हक्क शब्दप्रभू रामदास यांच्या अर्थात स्वाधीन करण्यात आलेले आहेत. सर्जनशील पब्लिकेशनने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि याचं मुखपृष्ठ ज्या शब्दप्रभूंचं पुढचं पुस्तक आपण घेणार आहोत ते मुखपृष्ठ रेखाटलंय, अतिशय सुंदर, अतिशय आखीव रेखीव, आकर्षक, शब्दप्रभू देवेंद्र श इंगळकर यांनी, अक्षरजुळणी सौरभ देवेंद्र इंगळकर यांनी केले, सुप्रिया प्रिंट आर्ट यांनी मुद्रण केलंय, आणि कैलासवासी आई व बाबांच्या चरणी हे माझे पहिले काव्यपुष्प शब्द काव्याची सय समर्पित. 84 कवितांना अतिशय सुंदर, आटोपशीर, अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना, आशय घन चौफेर कविता असं म्हणून शब्दप्रभू पुष्पराज गावंडे अकोला यांनी दिलेली आहे, जे युवा वराडी कादंबरीकार आहेत, स्तंभ लेखक आहेत. आणि ते लिहितात, शब्द काव्याची सय हा कविवर्य रामदास गायधने यांचा पहिलाच काव्यसंग्रह. शब्दप्रभू रामदास गायधने तसे भरपूर दिवसांपासून कविता करतात, पण नोकरीच्या व्यापात व संसाराच्या धबडग्यात त्यांना या छंदासाठी फारसा वेळ देता आला नाही, म्हणून काव्यसंग्रह निघायला वेळ झाला. पुढे लिहितात, कवी रामदास गायधने सर्व काव्यप्रकार हाताळताना दिसतात, ते मुक्तछंदापासून गझलपर्यंत सर्व प्रकारात आपला हात अजमावतात. ते ग्रामीण शेतीमातीवर कविता करतात, नागरी जीवन तर ते जगत आहेत, सध्या मुंबईजवळ पनवेलमध्ये ते स्थायिक झाले आहेत, तसे ते मूळचे नागपूरकडचे, त्यांचा पिंड तसा विदर्भातील, पण पूर्ण नोकरीचा काळ मुंबईजवळ घालवला असल्याने त्यांच्या काव्यात नागरी छटा आपल्याला उमटलेली दिसते. उदाहरणार्थ, गरुडावानी हृदयामध्ये जिद्द ठेवते कोणी, वाट यशाची दिसते नंतर नायक बनते कोणी, आठवतात ते क्षणप्रीतीचे व्याकुळ झाले डोळे, जिथे थांबतो तिथे नेमके मनास कोणी छळते, मनास छळते कोणी, घडीभराचे जीवन आणि हित कलादू नाती, जो तो जातो सहज सोडूनी सोबती सोबत नसते कोणी, अशा अर्थपूर्ण गझलमधून त्यांच्या शब्द काव्याची सय या काव्यसंग्रहात वाचायला मिळतात. शब्दप्रभू पुष्पराज आपण अप्रतिम, वाचनीय, संग्रह ठेवावी अशी प्रस्तावना दिली आहात, खूप खूप धन्यवाद. मनोगतामध्ये शब्दप्रभू रामदास म्हणतात, मला माझा शब्द काव्याची सय पहिला वहिला काव्यसंग्रह प्रकाशित करताना खूपच आनंद होतोय, माझी आई म्हणजे आभाळमाया आणि बाबा म्हणजे सुखसागर त्यांच्याच प्रेरणेने मी काहीतरी लिहू लागलो. वा, शब्दप्रभू रामदास मी तुमच्या प्रेमात पडलो असं म्हणायला काहीच हरकत नाही, खूप छान. आणि मला तुमचा स्वभाव नेहमीच भुलवतो, तुम्हाला ज्या ज्या वेळेला मी पाहतो, ज्या ज्या वेळेला मी भेटतो, त्याला वाटतं की खरंच ही व्यक्ती वेगळीच आहे. आणि बघा ना, तुम्ही शब्द

0: वो प्रतिभाताई शब्द प्रभु देवेंद्र जी, त्याचबरोबर शब्द प्रभू विलास जी, त्याचबरोबर शब्द प्रभू गणेश सर, शब्द प्रभू अनिल भोळे सर, या सगळ्यांना मनोगतामध्ये आभार मानलेले आहेत. शब्द प्रभू पुष्पराज यांचे आभार मानलेले आहेत. सगळ्यांना सर्जनशील पब्लिकेशनच्या सगळ्यांचे आभार मानलेत. असं फार कमी लोकांच्या बाबतीमध्ये होतं. खूप छान. मला खात्री आहे तुमच्या या पुस्तकाला नक्कीच एकापेक्षा जास्तीत जास्त पुरस्कार मिळतील. आणि तुमच्या या 84 कविता 84 पुरस्कार मिळवून देतील याची खात्री आपण बाळगूया. अस्तित्व भारताचे संविधान हेच तुला मागणेन, मानवाच पडे भारी, नंदी बैल, कवी नव्या युगाचा, पोटाचे नगारे, काय कवितेचं नाव आहे बघा, आळसात जे जन लोळती, पोटात पोटाचे नगारे, काय म्हणजे कवी काय लिहू शकतो, जेन देखे रवी ते देखे कवी म्हणतात ते काय उगाच नाही. बघा ना, पोटाचे नगारे, नवा देश घडवण्याचा, नवा देश घडवण्याचा बडाया, नवा देश घडवण्याच्या बडाया मारतो आम्ही भोळ्या बाबड्यासाठी, घुबडाची दृष्ट ठेवूनही मारतो भरारी गव्हाडा हाती लागण्यासाठी. ऊन पावसाचा खेळ सुद्धा किती छान आहे बघा. ऊन पावसाचा खेळ मोह पाडे किती मना, गगनात नाना रंगी चित्र रंगवी मेघना. शब्द प्रभू रामदास, खरंच मी धन्य झालो, तुमची मैत्री झाली यातच मी धन्य झालो. प्रीतीचा झरा, हा प्रीतीचा झरा खुणावतो मला, मौसमही साजरा मन माझे बोले, तू थांब ना जरा. सागरा किती ओहोटी, नदीला मारते मिठी, ओढून नेही एकांती प्रेमनाद घुमे सारा, हा प्रीतीचा झरा. शब्द प्रभू रामदास, खरंच तुमच्या सगळ्याच कविता पुन्हा पुन्हा वाचून दाखवाय असं वाटतंय, पण मला तुमच्याच मित्रांच्या म्हणजे शब्द प्रभू देवेंद्र श इंगळकर यांच्या हलूल बेटावरून या शब्दकृतीकडे, या काव्यसंग्रहाकडे वळायचंय. आरजी जगदीश घेतोय पुढची कलाकृती, पुढची साहित्यकृती हलूल बेटावरून शब्द प्रभू देवेंद्र श इंगळकर. हेलिकॉप्टर फिरतंय मुखपृष्ठावर, बेट आहे, टॉवर उभारलेला आहे, मासेमारी करतायत, होड्या आहेत. मला समुद्र प्रचंड आवडतो आणि तोच नेमका तुम्ही इथे रेखाटलेला आहे. शब्द प्रभू प्राध्यापिका प्रतिभा सराफ उत्तम दर्जेदार कवयित्री मलपृष्ठावर लिहितात, असे म्हातारपण देगा देवा या कवितेत इंगळकरांनी लिहिले आहे की असे आयुष्य जगावे नसावे कोणावर अवलंबून, आयुष्याच्या उतरणीला राहावे लागू नये विसंबून, पहा किती छोटीशी अपेक्षा आहे त्यांची, समाधानी वृत्ती अनेक कवितातून दिसून येते. अत्यंत नम्र संवेदनशील आणि मितभाषी असलेले इंगळकर शब्द प्रभू देवेंद्र इंगळकर आपल्या मीपणा या कवितेत लिहितात, अस्तित्व असते क्षणी का असावा मीपणा, अस्तित्व असते क्षणी का असावा मीपणा, थोड्या काळाची दाणापाणी बाळगावा चांगुलपणा. वा शब्द प्रभू प्रतिभा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकलंय आणि शब्द प्रभू देवेंद्र हे माझे मित्र आहेत याचा मला प्रचंड अभिमान वाटतोय. अगदी जे जे जे शब्दवेलमध्ये आहेत ते सगळेच शब्द प्रभू प्रवीण बोपुलकर यांच्या स्वभावाला साजेश आहेत. म्हणजे मी तर म्हणतो शब्द प्रभू प्रवीण यांनी या सगळ्यांना जबरदस्त घडवलेलं आहे. या अंतरंगाकडे वळल्यानंतर कळतं हलूल बेटावरून हा कविता संग्रह, याचे संपूर्ण हक्क शब्द प्रभू देवेंद्र यांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. सर्जनशील पब्लिकेशनने प्रकाशित केलंय. मुखपृष्ठ त्यांनी स्वतःच चितारलेलं आहे, अर्थात शब्द प्रभू रामदास गायधने यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं सुंदर तर हे असणारच. अक्षर जुळवणी केले सौरभ इंगळकर यांनी. मुद्रित शोधन शब्द प्रभू अश्विनी अतकरे आणि मुद्रक आहेत सुप्रिया प्रिंट आर्ट. मला या पुस्तकाच्या अंतरंगात गेल्यानंतर अर्पण पत्रिका प्रचंड आवडली. ज्या ठिकाणी कविता सुचल्या त्या हलूल बेटाला, हलूल बेटाला मलाही भेट द्यायला आवडेल बरं का शब्द प्रभू देवेंद्र. ज्या ठिकाणी कविता सुचल्या त्या हलूल बेटाला, ज्या काळी कविता लिहिल्या त्या कोरोना काळाला समर्पित. वा आणि अर्थातच याची प्रस्तावना अभ्यासपूर्ण जबरदस्त,
1: प्रत्येक कविता वाचायलाच हवी, मलपृष्ठावरचं जे वाचलं मी ते प्रस्ताव

ही ज्याने लिहिलंय त्या शब्द प्रभू प्रतिभा सराप आदरण कवयत आदरणीय कवयत्री त्या शेवटी असं म्हणतात, कविता हे कवीचे आत्मकथन असतेच असे नाही, परंतु तरीही कविता स्वभाव, त्याची संवेदनशीलता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची समज कुठेतरी कवितेतून आपोआप अधोरेखित होतेच। म्हणूनच हे कवितेचे विश्व किती विस्तृत असू दे, कवी देवेंद्र शब्द प्रभू देवेंद्र इंगळकर यांच्या अनुभवाच्या मुशीतून अलगत उमललेली संवेदनशील तसेच अर्थपूर्ण कविता मात्र तळहातावरच्या लहानशा फोडासारखी त्यांच्याकडून आणि त्यांच्या वाचकांकडून निश्चितपणे जपली जाणार यात शंकाच नाही। शब्द प्रभू प्रतिभा जपली जाणारच, कारण तुम्ही प्रतिभा वापरलेली आहात त्यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना देण्यात। शब्द प्रभू प्रवीण जगन्नाथ बोपुलकर संस्थापक अध्यक्ष सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल खास शुभेच्छा देताना लिहितात, कवितेच्या वाटेवरील सहृदय प्रवाशासाठी मनातील संवेदना शब्दांची साथ लाभली की कविता जन्म घेते आणि अनुभवांना भावनांची ऊब मिळाली की काव्यसंग्रह वाचकांच्या हृदयात स्थान निर्माण करतो। कवी देवेंद्र इंगळकर शब्द प्रभू देवेंद्र इंगळकर यांच्या हलूल बेटावरून हा काव्यसंग्रह अशाच जीवनानुभवातून उमललेल्या भावविश्वाचा सुंदर आविष्कार आहे। परदेशातील एकाकीपण, कोरोना काळातील चिंतन, घराची ओढ, समाजाविषयीची जाणीव, नात्यातील ऊब, देशप्रेम, मानवतेचा विचार आणि सध्या माणसाच्या आयुष्यातील भावस्पर्शी क्षण या सर्व भावछटा या कविता संग्रहातून कवितातून प्रभावीपणे व्यक्त झालेले दिसतात। शब्दप्रभू प्रवीण अप्रतिम जबरदस्त मनोगत जबरदस्त आहे शब्दप्रभू देवेंद्र इंगळकर यांचं। ते असं म्हणतात, खरे म्हणजे मला माझा कविता संग्रह काढावा असे कधीच वाटले नाही, परंतु सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेलचे अध्यक्ष शब्दप्रभू श्री प्रवीण बोपुलकर यांनी वेळोवेळी मला कविता गझल लिहिण्यास प्रवृत्त करून मला आपण कविता संग्रह प्रकाशित करा म्हणून नुसता तगादा लावला नाही, तर अक्षरशः कविता संग्रह प्रकाशित करण्यासाठी जे जे करता येईल ती मदत केली म्हणून हा काव्यसंग्रह तुमच्यापर्यंत आला। आपण सर्वांनाच याच्यामध्ये धन्यवादही दिलेले आहात आणि 70 कविता या काव्यसंग्रहात निषेध देवा हे दिवस पण जातील। एकदा कॉल करून पहा, कब्बशी, ईएमआय, वारकरी, तिरंगा, तू होतास कोण, आखाती कामगार, फराळ संमेलन, चाला चला वाचू संविधान, हक्क मागून मिळत नाही, मनाचे इमले, मीपणा, कितीतरी एकापेक्षा एक छान कविता। तू होतास कोण, तू होतास कोण स्वतःला संपवणारा, जीवन तुझ्या मनासारखे नाही म्हणून, अरे संपवायचंच होतं तर मनातल्या नैराश्याला संपवायचं, तू होतास कोण स्वतःला संपवणारा, तू तुझ्या इच्छेसारखं जगू शकत नाहीस म्हणून, अरे संपवायचंच होतं तर स्वतःमधील आसक्तीला संपवायचं, तू होतास कोण स्वतःला संपवणारा, जबाबदारी सांभाळता येत नाही म्हणून, अरे संपवायचंच होतं तर स्वतःमधील न्यूनतेला संपवायचं। शब्द प्रभू देवेंद्र सगळ्या कविता वाचून काढाव्यात। आयुष्याच्या जोडीदारा, आयुष्याच्या जोडीदारा साथ सुटूच नये कधीही, येत राहावा वाढदिवस हा संपूच नये कधीही, जीवनाच्या वाटेवर आपण अथांग चालत राहावे, प्रवासातला सोबतचा शेवट गाठूच नये कधी। वा वा वा, शब्द प्रभू देवेंद्र धन्य झालो, तुमच्या दोघांच्याही कलाकृती रसिकांपर्यंत पोचवून मी धन्य झालो। आरजी जगदीश विश्रांती घेतोय, पुन्हा भेटेल सप्टेंबर महिन्यात नवीन 4 कलाकृती, 4 साहित्यकृती घेऊन, नवीन 4 साहित्य प्रभूंच्या शब्द प्रभूंच्या कलाकृतीकडे आरजी जगदीश वळेल। तोपर्यंत तुम्ही आनंदी रहा, आनंद लुटा, ऐकत रहा पुणेरी आवाज।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे. आजकाल लोक टेबलावर बसून, सोफ्यावर बसून,

किंवा अगदी आरामात टीव्ही बघता बघता सुद्धा जेवतात. पण मित्रांनो, ही पद्धत खूपच चुकीची आहे आणि आजकाल तीच प्रचलित झालेली आहे. टीव्ही बघता बघता आपण काय आणि किती खातो ह्याकडे आपले लक्षच नसते. त्याचा परिणाम लहान थोर सगळ्यांनाच भोगावा लागत आहे. लठ्ठपणा ही आजची मोठी समस्या झालेली आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या रोगांना आमंत्रणच देत असतो, जसे मधुमेह, उच्च रक्तदाब. आजकाल आपण खाली पंक्तीत बसून जेवायचे तर विसरूनच गेलेले आहोत. आजच्या आधुनिक युगात लग्नामध्ये तर बुफे पद्धत आहे. हातात ताटे घेऊन कुठेतरी उभे राहून जेवायचे. अहो, त्यामुळे भोजनाचा खरा आस्वाद तर मिळत नाहीच, उलट रांगा असल्यामुळे परत काही घ्यावे लागू नये म्हणून आपण अन्न जरा जास्तीतच वाढून घेतो ताटात. त्यामुळे अन्नाचा अपव्यय तर होतोच, मग खाल्लेही जास्त जाते. पण ह्याकडे कुणी लक्षच देत नाही. हल्ली कुणालाच जमिनीवर बसून जेवण्याची सवयच राहिलेली नाहीये. पण मित्रांनो, जमिनीवर बसून जेवण्यात एक वेगळीच मजा आहे बरं का. तेही जर आपले कुटुंब सोबत असेल तर फारच उत्तम. जमिनीवर बसून जेवणे म्हणजे एक प्रकारचा योगा आहे. त्याचे खूप आणि आश्चर्यकारक फायदे देखील आहेत. तेच फायदे आज मी तुम्हाला सांगणार आहे. किती फायदे आहेत? अहो, त्याचे असंख्य फायदे आहेत. पण त्यापैकी 10 मुख्य फायदे आपण आज बघूया. चला तर मग मित्रांनो, आपण ही माहिती सविस्तर घेऊया. जमिनीवर बसून जेवणाचे काय काय फायदे आहेत ते. रसिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

आजचा विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे. आताच आपण याचं प्रास्ताविक बघितलेलं आहे. तर मित्रहो, आता आपण जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे कोणते आहेत ते बघूया. त्यातील पहिले आहे पचन सुधारते. जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्ध पद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या सतत होणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रिया देखील सुधारते. दुसरे आहे वजन घटण्यास मदत होते. काय म्हणालात? हो, तुम्ही खरं तेच ऐकलेलं आहे, वजन घटण्यास मदत होते. मित्रांनो, जमिनीवर बसून जेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते बरं का? कसे ते आपण आता बघूया. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना वेगस नख अर्थात पोटाकडून मेंदूला संकेत देणारी शीर भूक व जेवणाचे प्रमाण योग्य प्रकारे राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता देखील सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व आपले वजन काबूत राहते. काय आहे ना गंमत? तर करणार ना हे? मित्रांनो, आता आपण तिसऱ्या फायद्याकडे वळूया. लवचिकता वाढवते. पद्मासनात बसल्याने पाठीचे कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचन संस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते. चौथे आहे मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते. जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता देखील कमी झाल्याने जेवणातून मिळणारी पोषण तत्वे शरीर अधिक उत्तम प्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. पाचवे आहे कुटुंबातील सदस्यांची जवळीक वाढते. दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटुंबासोबत जरूर आनंद घ्यावा. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव जरूर हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने काही समस्यांचा मार्ग शोधण्यास देखील मदत होते व न कळत कुटुंबातील सदस्यांची जवळीक देखील वाढते. तर असिक हो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकतायत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आहे प्रज्ञा. तर सिक हो, आज आपण ऐकत आहोत रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात एका नवीन विषयावर. याचा विषय आहे जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे. ते कोणते कोणते फायदे आहेत? 10 फायदे, त्यातील आपण 5 फायदे आताच बघितले. आता आपण त्यांच्या पुढच्या फायद्यांकडे वळूया. 6वे आहे शरीराची स्थिती अर्थात पोश्चर सुधारते. शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आयुष्याचे गमक आहे. शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यास देखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदे आणि पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल देखील होते. 7वे आहे दीर्घायुषी बनवते. मित्रांनो, ही अतिशयोक्ती नाही बरं का? जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य देखील वाढते असे युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी या अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार म्हटले गेले आहे. ते म्हणतात, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे असे समजावे. कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता असणे अधिक गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षांत होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक वाढते असेही या अहवालात नमूद केलेले आहे. मंडळी, आता आपण 8वा फायदा बघूया. गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात. योगा फॉर हिलिंग या पुस्तकात लेखक P.S. व्यंकटेश्वरा यांच्या मते पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास नक्कीच मदत होते. पचन संस्थेबरोबरच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कमरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकता देखील वाढते. 9वे आहे चंचलता कमी होते. मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील त्रास देखील कमी होतो. 10वं आणि शेवटचं, याचे खूप फायदे आहेत बरं का? परंतु आपल्या या लेखातील शेवटचा फायदा जो आहे तो आपण आता बघूया. 10वा आहे हृदयाला होणारा रक्त पुरवठा सुधारतो. काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का हो? हो, हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो मित्रांनो, तसेही पचनक्रिया देखील सुधारते. तर मंडळी, आजची आपली माहिती तुम्हाला कशी वाटली? कारण आजचा आपला विषय होता जमिनीवर बसून जेवणाचे अचंबित करणारे फायदे. आज आपण 10 फायदे कोणते हे बघितले आहेत. माहिती आवडली असेल तर जरूर कळवा मित्रांनो.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चारित्र्य आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रा, आनंद लुटा। मी प्रकाश वसंत फासे। मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याद्वारे आपल्याशी संवाद साधतो। मायबाप श्रोते हो, मागच्या भागात चवताळलेल्या माकडांना एका साधूच्या सल्ल्याने त्यांनी दिलेलं तोंड आणि त्यातून मिळालेली अनुभूती की संकटाकडे पाठ दाखवायची नाही तर संकटाला सामोरं जायचं। आणि मी तुम्हाला सांगितलं की बोस्टनमध्ये त्यांची जी दारुण स्थिती होती, करुण स्थिती होती, अक्षरशः एखादा पाव खाऊन दिवस काढावा लागायचा, त्यावेळेला गुरुदेव कसली आघोरी परीक्षा पाहतात माझे, आणि पाणावळलेल्या डोळ्यांनी गुरूंचं ते नामस्मरण करीत, ध्यान करीत, हा आपला आवडता शिष्य नरेंद्र जिवंत तरी राहील का? आणि मन स्थिर होताच, चित्त स्थिर होताच तेच उद्गारत, नाही नाही असे घडणारच नाही। ठाकूर म्हणजे गुरुदेव आपल्याला निश्चितच आधार देतील, कारण हे तर त्यांचंच कार्य आहे, मी तर फक्त वाहक आहे, त्यांच्याच आज्ञेने आलो आहे। आता मृत्यूचं भय नाही, मी तर कधीही

जन्मलो नाही तर मृत्यू पावेलच कसा? गुरुदेव, आपण ठरवाल तेच आता होणार आहे. मला तहान नाही, मला भूक नाही. अहम ब्रह्मासी, मी म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच मी, असा तो निर्धार. सारं मळब दूर झालं, नैराश्यही दूर झालं. एक अद्भुत प्रभा प्रकटण्याची घडी निकट आली. हा युवावृत्तीचा आगळा वेगळा आविष्कार होता. या आत्मसामर्थ्यानेच स्वामीजींना सिंहाचं बळ प्राप्त झालं आणि आपल्या अद्भुत वाणी सामर्थ्यावर त्यांनी विकल राष्ट्रास नुसतं जागच केलं नाही तर त्या जागृतीच्या बळावर भारताला बलशाली वैभवशाली होण्याचं सार्थ स्वप्न दाखवलं. भोगवादाच्या रुळलेल्या वाटेवरील नवशिक्षितांना मोहनिद्रेतून जाग केलं. युवकांना विजिगिशू म्हणजे विजयी व्हायचं या वृत्तीने भारून टाकलं. संपूर्ण युरोपात खऱ्या संस्कृती संपन्न भारताचा परिचय घडवला. संन्यास धर्मास समाजसेवेचे परिमाण दिले आणि वादापेक्षा संवादास प्राधान्य दिलं. संवादाचं सौंदर्य वेगळंच असतं. आरेस कारे जबाब पण आहोस काहोने दिला तर आवेळी दारावरच्या थापेने ठकठक केलेल्या संकटाची चाहूल लागते. म्हणूनच तर निघालं ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. या प्रतिनिधी या नात्याने समस्त परिषदेस केलेलं वंदन. भारतीय संस्कृती हिंदुत्वाचं मूर्तिमंत प्रतीक याने परिषद झाकळून गेली. जोडीला स्वामीच्या रसाळ ओघवती वाणीने संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. साहस अधिक चारित्र्य अधिक चातुर्यता अधिक समय सूचकता म्हणजे बरोबर स्वामी विवेकानंद. बघा केवढं चौफेर व्यक्तिमत्व आहे. तर या चौफेर व्यक्तिमत्वाच्या चतुराईच्या दोन छोट्या कथा मी तुम्हाला सांगण्याचा मला मोह आवरत नाही. मित्रासमवेत मिथिया बुरुज कोलकात्यात नदी किनारी असणाऱ्या प्राणी संग्रहालयात गेले. परतीच्या वेळी नावेच्या प्रवासात एका मित्रास नाव लागली, म्हणजे जशी एसटी लागते, पोटात मळमळ झालं आणि त्याला ते असह्य झाल्यामुळे नावेतच त्याने वांत्या केल्या. नाव घाण झाली. ती घाण तुम्ही मुलांनी स्वच्छ करावी, अन्यथा एकासही नावेतून उतरू देणार नाही. ह्यात मागे मी सांगितलं वृत्ती कुठेही नष्ट होत नाही, लुटण्याची लुबाडण्याची. नाही तर मला इतके पैसे द्या, म्हणजे दोन पैसे नावेत बसायचे असतील तर 20 पैसे द्या, असा प्रकार तो. हा मुलांकडून जायदा पैसे उकळण्याचा कावा नरेंद्रच्या लक्षात आला. त्या कोलाहलात धाडस करून त्याने नावेतून उडी घेतली आणि गुडघाभर पाण्यातून पळत पळत तो घाटावर आला तर त्याच्या घारीच्या नजरेने दोन सोजीरांना टिपलं. सोजीर म्हणजे शिपाई, इंग्रज शिपाई. तो वेगाने धावत त्यांच्याकडे गेला. तोडक्या मोडक्या इंग्रजीत नावेकडे बोट दाखवलं, नावाड्याची तक्रार नोंदवली. शिपायांना चिमुरड्याचं फारच कौतुक वाटलं. त्यांनी त्वरित दखल घेतली व नावाड्यास गाठले आणि त्याला दम दिला. का रे, मुलांना लुबाडतोस? सोड त्यांना किनाऱ्यावर सुखरूप, हा आदेशही दिला आणि तो अंमलात आणायलाही लावला. बालकाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे, म्हणजे नेतृत्व, पुढारीपण, संकटाला तोंड देण्याची वृत्ती. आपण नेहमीच म्हणतो, आता ही म्हण म्हणली जात नाही, की बालकाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मोठेपणी कोण होणार. अशीच दुसरी गोष्ट चतुराईची आहे. सिरॅपिस हे ब्रिटिश लढाऊ गलबत. आपल्याकडे एकच होती पहिल्यांदा बघा युद्धनौका, जिचं नाव INS विक्रांत. तिचं आता स्मारक झालेलं आहे की जिच्यावरून हेलिकॉप्टर्सही उड्डाण करू शकत होते आणि उतरूही शकत होते. हे ब्रिटिश लढाऊ गलबत. कोलकाता बंदरात गलबत पाहण्यासाठी तीव्र गर्दी, त्यासाठी प्रवेशिका आवश्यक म्हणजे पास. प्रवेश पत्रिका देण्याचा अधिकार फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यास. नरेंद्रने बंदर गाठलं. दुसऱ्या मजल्यावर कार्यालय,
तगडा बंदोबस्त.

दारावर शिपाई, पोराटोरांना कोण सोडणार हो? नरेंद्र दूर जाऊन उभा राहिला. त्याची शोधक नजर चौफेर फिरू लागली, कुठल्या अन्य मार्गाचा शोध घेऊ लागली. लोकांच्या येड्याचा वर्दळीत वाढच होत होती. नरेंद्र हळुवार दबक्या पावलाने इमारतीच्या मागे गेला. तेथे जिना दिसताच त्याच जिन्याने माडीवर दाखल झाला. समोरच त्यास प्रवेशिकांसाठी हातात अर्ज घेऊन उभे असलेले दिसले. ती रांगच होती. नरेंद्रही त्याच रांगेत अर्ज घेऊन अलगत सामील झाला. त्याची पाळी येताच त्याच्या हातात अर्ज ठेवला. निर्देशित केलेल्या प्रवेशिका प्राप्त झाल्या मग मात्र एखाद्या प्रतिष्ठासारखा तो पुढच्या दाराने बाहेर आला. शिपायाने हटकलेच, अरे तू आत कसा गेलास? कसा म्हणजे? जादूने भर दिशी उडून गेलो आणि तसाच बाहेर आलो. नेतृत्वाचे नभ आपल्या पंखापंखात घेणाऱ्या भविष्याशाली शक्तिशाली गरुडाचे ते पाळण्यातील पाय होते. असा हा चतुर नरेंद्र. रामभक्त, हनुमान भक्त, महाराणा प्रताप, शिवराय, झाशीची राणी अशा प्रभूती या वृत्तीतूनच निर्माण होतात. उत्तम नेतृत्व नरेंद्र करू शकले कारण ते एक मुळात उत्तम अनुयायी होते. त्यांचा नेहमी शरणागताचा भाव होता. मी साधन आहे, मी वाहक आहे, बाकी सर्व माझे ठाकूर करून घेतात. उगाचच नाही त्यांनी आपल्या जगविख्यात पहिल्या भाषणाचं सारं श्रेय निरक्षर अडाणी अंगठा बहादर गुरुला एका क्षणात देऊन टाकले होते. स्वामीजीच्या दर्शनाने आणि चिंतनाने आपण तोच मुद्दा पाहतोय, स्मरण का करायचं? तर त्यांच्या दर्शनाने आणि चिंतनाने आपल्यामध्ये त्यांच्यातील गुणांच्या अनुकरणाची ओढ व्हावी. मलाही असेच व्हायचंय. मलाही त्यासाठी मार्गात येणाऱ्या कुठल्याही अडचणींना तोंड देऊन सर्व क्षमतांवर चा विकास करायचाय. म्हणजे त्यासाठी स्वामीच व्हायला पाहिजे किंवा संन्यासीच व्हायला पाहिजे असं नाही. मला जे उद्दिष्ट गाठायचं आहे त्याच्यात आधुनिकतेनुसार वेगवेगळ्या अडचणी येतच राहणार आहेत, पण त्या अडचणीची तमा न करता मी माझं ध्येय गाठणारच, मी माझं उद्दिष्ट गाठणारच, मग यश तुमच्यापासून फार दूर नाही. असा हा माझा विश्वास आहे.

या ठिकाणी पुन्हा मी एक सांगेल यशाबद्दलचं, की यश कसं मिळतं, केव्हा मिळतं, तर एकच त्या ठिकाणी लक्षात घ्या, एक फक्त 2.5 मिनिटं मी याबद्दल बोलणार आहे. कन्याशाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ होता आणि मी तिथे पर्यवेक्षक होतो. माझी बोलण्याची वेळ आली त्यावेळा माझा 25वा क्रमांक होता. मुली 2.5-3 तास कार्यक्रम झालेला होता, पण सूत्रसंचालिका शिक्षिकेने माझं नाव अनाऊन्स केलं आणि सांगितलं 10वीच्या मुलींना वाटतं तुम्ही बोलावं. ऐका मित्रांनो, की यश कसं मिळवता येतं हे जाता जाता सांगतो आणि आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत. यश ज्यावेळा यश मिळतं त्यावेळा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आपल्या कानात निनादत असतो. पण मित्रांनो आणि श्रोत्यांनो, यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. यशासाठी लागतात ते अविश्रांत श्रम, यशासाठी लागते ती धडपड, यशासाठी लागते ती कुठल्याही मेहनतीची तयारी, तेव्हाच यश मिळतं. यासाठी मी 2-3 उदाहरणं दिली त्या दिवशी, मोजून 2.5-3 मिनिटात. तुम्हाला माहिती आहे ना की मी क्रिकेट प्रेमी आहे. माझ्या भाषेत 11-11 नाही, 10-10 नाही, 11 नाही, 12-12 दोन संघ आउट होऊन गेलेले आणि 25वा खेळाडू म्हणून मी उभा आहे. क्रिकेटच्याच भाषेत सांगायचं झालं तर सलीम दुराणी ज्यावेळा खेळायला यायचा खेळपट्टीवर, त्यावेळा इस्टँडमधनं गर्जना व्हायची वी वॉन्ट सिक्सर, की पुढच्याच क्षणाला सलीम दुराणी हाफ पिचमध्ये येऊन चेंडू त्या इस्टँडमध्ये भिरकावून देणार. सुनील गावस्कर रात्री 1:00 जरी उतरला घरी गेला तरी सकाळी 6:00 मैदानावर खेळायला हजर राहणार. आपल्या कारकिर्दीच्या शेवटी शेवटी फक्त एक प्लॅस्टिकची पट्टी आत असलेली तो कॅप घालायला लागला, नाहीतर त्यावेळच्या जगविख्यात आग ओकतायत अशा गोलंदाजीला त्याने लिलया तोंड दिलं आणि सर्वात जास्त त्याला यश मिळालेलं ते वेस्ट इंडिजमध्ये. दुसरं उदाहरण देईल मी, मागच्या विश्वचषकामध्ये 2 विश्वचषकापूर्वी युवराजचं सगळीकडे नाव झालं कारण त्याने 6 चेंडूवर 6 षटकार मारले. पण मला आठवतं माझा धर्म हा धडा मी स्वतः अभ्यासलेला शालेय जीवनामध्ये, त्यात कर्नल सीके नायडू एका डावात त्यांनी 16 सिक्सर मारले, षटकारांचा बादशाह. त्याच्या वडिलांनी त्यांना असं लहानपणी शिकवलं होतं की सीमारेषेवर चारही ठिकाणी कुंड्या ठेवलेल्या असायच्या, ही कुंडी फोड, ही कुंडी फोड, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षकामधनं चेंडू कसा जाणार याची त्यांना सवय लागली आणि 1 सिक्सर तर त्यांनी जमिनीच्या पासून काही इंच अंतरावर मारला. ही झाली क्रिकेटची उदाहरणं. गायक घ्या, वादक घ्या, नर्तक घ्या, रक्षक घ्या. गायक तासन तास मेहनत करतो तसं तो आपल्या सुरावटीतून आवाज काढू शकतो, वादक तासन तास मेहनत करतो तो हवा तसा सूर त्या पेटीतून काढू शकतो, नर्तक अहोरात्र मेहनत करतो तेव्हा नटराजाच्या नटरंगाच्या साक्षीने पदन्यास करू शकतो, रक्षक रात्रभर डोळ्यात तेल घालून पहारा करतो म्हणून आपण सुखाने झोपतो. हे सगळं कष्टाचीच उदाहरण आहे. आणि मला आठवतं मी 11वीला दड्डीकर सर 40 गावला त्यांच्याकडे शिकुणील जायचो, ते म्हणायचे अरे फासे SSC परीक्षा जंगल आहे जंगल, सिंहाच्या शिकारीन जाशील त्यावेळा तुला ससा मिळेल, म्हणजे कष्ट कर. आणि शेवट करतो या गोष्टीचा की जळगावला जो फ्लायओव्हर बांधलेला आहे तो अशोक इंडियाने बांधलाय, भुसळ जळगाव भुसळ रेल्वे स्थानकावर नशिराबादपाशी, त्या अशोक इंडियाचं नाशिकला बिटको टॉकीजवळ फ्लायओव्हरचं काम चालू होतं, तिथे एक पाटी होती. त्याच्या आधी सांगतो की मला पाट्या वाचत जाण्याची सवय, हायवेनी तुम्ही जर नाशिकमध्ये शिरला तर हायवेवर एक मोठी पाटी आहे शिक्षण संस्थेची आणि तिथं खाली लिहिलंय स्काय इज द लिमिट, आपलं ध्येय आकाश ठेवा. आणि ही पाटी मी रेल्वे स्टेशनवर उतरलो बहिणीकडे पायी जाऊ आणि तिथं जी पाटी होती ती सांगतो आणि थांबतो. त्या पाटीवर लिहिलेलं होतं विनर्स नेव्हर क्विट अँड क्विटर्स नेव्हर विन्स, विजेते कधीच पळून जात नाही आणि पळणारे कधीच विजयी होत नाही. तेव्हा या रणांगणात सर्व श्रोत्यांनो, लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचं जीवन सुखद असतं असं नाही, प्रत्येकाकडे अडचणी असतात, संकट असतात, समस्या असतात, तर दटून राहा
आणि म्हणून तेच सांगेल, विनर्स नेव्हर क्विट, विजेते कधीच पळून जात नाही, ते नेहमी विजेतेच होतात. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते लक्षात घ्या. पळणारे विजयी होत नाही आणि जे दटून राहतात ते विजयी होतात, हे मला सांगायचंय. धन्यवाद.